नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 मीटर्स, त्याचप्रमाणे 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्गनगरी केंद्र. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 26 मे, ईसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत. प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने, राग गुणकली.

नेहा दफ्तरी यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं. संगीत दिलं होतं शेखर सेन यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: जगी त्या विना कुणीही स्मरणीय अन्य नाही, थोरात थोर समजा हा हिंद देश माझा. समूह स्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं, कानू घोष यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता संपला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
0: सकाळचे 6:30 वाजतायत. ऐकूया जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: दिनदर्शिकेमधल्या तारखा झराझर पुढे जात असतात, घड्याळ्याचे काटे वेगानं पुढे धावत असतात. सगळ्याच वातावरणाला, सगळ्या जगाला, सगळ्या हालचालींना एक गती असते, काळ पुढे जात असतो. बघता बघता मे महिना संपत आला, आता वेध लागलेत ते नैऋत्य मोसमी पावसाचे. असह्य उन्हाळा. हा, काही भागांमध्ये वळवानं हजेरी लावली, पण त्यामुळे वातावरणातला उष्मा अधिकच वाढला. आता वेध लागलेत ते नैऋत्य मोसमी पावसाचे. काळाचा प्रवाह सतत पुढे जात असतो, या प्रवाहाबरोबर आपणही पुढे जायचं असतं. नवीन शाळा सुरू होतील, काही विद्यार्थी पुढच्या वर्गात जातील, काही विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईल, काहींचं महाविद्यालयीन शिक्षण संपून पदव्युत्तर शिक्षण सुरू होईल, काहींचं पदव्युत्तर शिक्षण संपून संशोधन सुरू होईल, नोकरी व्यवसायासाठी त्यांची पावलं पडतील. बदलत्या काळाबरोबर हे सगळं पुढे जात असतं. आपल्या आयुष्यातही हा बदल आपण स्वीकारायला हवा. याचं कारण श्रोते हो, या विश्वाच्या निर्मितीपासून आज 26 मे 2026 पर्यंत केवळ एकच गोष्ट कायम आहे, आणि ती म्हणजे बदल. आता ह्या बदलाबरोबर स्वतःला जुळवून घ्यायचं की एका जागी साचून डबकं व्हायचं, हे त्याचं त्याने ठरवायचं. प्रवाहाबरोबर वाहत जाण्याचा आनंद घ्यायचा की एका जागी साचून कुजण्याचा शाप पत्करायचा. आनंदी जगण्यासाठी निर्णय हा ज्याचा त्याने घ्यायचा.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती
1: जगूया आनंदी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात 6:35 झाली आहेत. हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा वेधशाळेत 28 आणि सांताक्रूज वेधशाळेत 29 अंश सेल्सिअस अशी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे नोंदवली गेली 76%. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात हवामान काहीसं ढगाळ असेल, वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 35, किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. येत्या 24 तासांमध्ये मन्नारचं आखात, मालदीव्ज लगतचा भाग, कोमोरींजवळचा समुद्र, लक्षद्वीप तसंच केरळमची किनारपट्टी या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05. मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर श्रुती आंबेकर. परिसर कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ भाग 2, वक्त्या आदिती शारंगधर. प्रसारण सकाळी 6:50 पुनःप्रसारण दुपारी 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 3 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुला, 7:40 विक्रम्स फिटनेस आणि NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 16, लेखक नितीन साळुंखे. दुपारी 12:00 वनिता मंडळ, यात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, लेखक स्मिता जोगळेकर. त्यानंतर दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30. सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध. अमृतकलश संध्याकाळी 6:30. शतायु आयुष्याची वाटचाल, ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र भोरे यांची मुलाखत. वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15. 7:30 माझा अहवाल माझं शिवार. खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी, डॉक्टर प्रशांत वरठा यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन. हे 3 कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य,

0: चिंता, लेखक शिरीष सुकटणकर. आज प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी 10:30 मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग देसी, स्वानंदी सडोलीकर यांचं गायन दुपारी 2:30 राग गौड सारंग, संध्याकाळी 5:02 सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग मधुवंती आणि सुगंधा लातूरकर यांचं गायन राग नंद रात्री 10:00. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 6:40 झाली आहेत. कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाला पिकं ही उष्णतेसाठी अधिक संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काढणी शक्यतो उन्हाच्या पूर्वी सकाळी लवकर किंवा नंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर करावी. काढणी केलेले उत्पादन शक्य तितक्या लवकर सावलीत न्यावे. एकदम शीतगृहातील थंड वातावरणात ठेवण्यापूर्वी उत्पादनातील उष्णता काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्व शीतकरण ही प्रक्रिया महत्वाची असते. शेतातून काढलेले टोमॅटो थेट उन्हात न ठेवता झाडाच्या किंवा शेडच्या सावलीत ठेवावेत, यामुळे अंतर्गत उष्णता कमी होते. शेतातून काढणी केल्यानंतर भाज्यांमध्ये नैसर्गिक उष्णता असते. ही उष्णता कमी न केल्यास श्वसन प्रक्रिया वेगाने सुरू राहते आणि भाजी लवकर खराब होते. भाज्यांचा ताजेपणा आणि घट्टपणा टिकवण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन कमी करून वजन घटण्यापासून रोखण्यासाठी, जीवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. पूर्व शीतकरण करण्यासाठी मोठ्या पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा क्रेट्समधून फिरवली जाते. हे तंत्र मोठ्या पॅकहाऊसमध्ये वापरले जाते. थंड पाण्याचा फवारा मारून किंवा थंड पाण्यात भाज्या बुडवून तापमान कमी केले जाते. भाजीपाला उष्णतारोधक खोलीत किंवा वातानुकूलित खोलीत काही तास ठेवला जातो. थंड हवेचा प्रवाह वेगाने फिरवण्यासाठी पंखे वापरले जातात. इथे क्रेटमधून केवळ हवा फिरवणे हा उद्देश नसतो, तर ही हवा दाबाने पॅकिंग बॉक्समधील अडथळ्यांमधून आणि आतील भाजीपाल्यामधून आरपार जाणे महत्वाचे असते. तो स्टॅटिक प्रेशर मिळवण्यासाठी साध्या पंख्यापेक्षा केंद्रोत्सारी किंवा उच्च दाबाचे अक्षीय पंखे निवडावेत. साधारणपणे 1 टन भाजीपाल्यासाठी 1 ते 2000 घनफूट प्रति मिनिट हवेच्या प्रवाहाची गरज असते. हे पंखे सतत चालणार असल्यामुळे कमी वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत, यामुळे प्रत्येक भाजीपर्यंत थंड हवा पोहोचते. भाजीपाल्याचे बॉक्स 2 रांगेत मांडून मधल्या जागेवर ताडपत्री टाकावी. पंख्याद्वारे या मधल्या पोकळीतील हवा बाहेर खेचली की बाजूच्या बॉक्समधून थंड हवा आत ओढली जाते. हवा सहज आरपार जाण्यासाठी बॉक्सला किमान 5% ते 8% छिद्र असावीत. भाजीपाला काढणीनंतर जितक्या लवकर प्री कूलिंग होईल तितका त्यांचा ताजेपणा टिकतो. बाहेरचे तापमान आणि प्री कूलिंग चेंबरमधील तापमान यातील फरक योग्य असावा. हवेचा वेग खूप कमी असल्यास थंड होण्यास वेळ लागेल आणि खूप जास्त असल्यास भाज्या सुकून जातात. या प्रक्रियेसाठी चेंबरमधील हवा किती थंड असावी हे आपण ठरवू शकतो. पंख्याचा वेग बदलून आपण हवा भाजीपाल्यातून किती वेगाने जाईल हे नियंत्रित करू शकतो. हवेतील ओलावा 85% ते 95% राखल्यास भाज्या कुमेजत नाहीत. भाजीपाला किती वेळ थंड करायचा हे त्याच्या प्रकारावर अवलंबून असते.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण काढणी पश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2:00 हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
3: माझा आवार माझं शिवार,
2: शेतीविषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
3: ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
2: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
3: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन.
2: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
3: वेळ काय बरं माझा आवार माझा शिवारची.
2: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका
3: शिवार फुलवायचा कानमंत्र, अजिबात चुकू नका.
0: 7:15 वाजले आहेत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीचं मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजिबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जननमार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारं कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो, जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद। हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं। पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत। पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत, त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत। ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या। स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे। त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात। या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात। अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं। उदाहरणार्थ किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात। प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते। या कथांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी। समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा बाळगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी, अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात। त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात। गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे। पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते। गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही ओघवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत। भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात। मूलतः कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही। त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो। पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल। परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील।
0: पान उलटताना या

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकणार आहोत 7:25. आणि आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 15 सेकंद झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवा.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली 66 मान्यवरांना पद्म सन्मान.

0: प्रदान, राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान, देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार, पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिलाय तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळालाय असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1,000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या

कॉमसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदत कार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार.

नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 26 मे 1989. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदराचं उद्घाटन झालं. दिनांक 26 मे 1999. सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा करून विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदवला. कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 175 धावांचा विक्रम गांगुली यांनी त्या दिवशी मोडला. 26 मे 1999 या दिवशी ग्रामीण कवी, बहुरंगी कथा लेखक, चतुरस्त्र कादंबरीकार गजानन लक्ष्मण ठोकळ यांचा जन्म 26 मे 1909 या दिवशी झाला. सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमद बांधव नाटककार, साहित्यिक यांचा जन्म 26 मे 1902. 26 मे 1885 ज्येष्ठ नाटककार, कवी, विनोदी लेखक आणि गोविंदाग्रज या टोपण नावानं कविता करणारे राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ. असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी. या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो, आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
0: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा

0: प्रभाव होतो, मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
1: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित वित्त हानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
0: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
1: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
0: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
1: नक्कीच,
0: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते, कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
1: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतो. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JIO DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता, कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदी कडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
0: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि NDRF असेल किंवा SDRF असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
1: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले NDRF नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांचे आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम NDRF आहे आणि 6 टीम SDRF आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा NDRF आणि SDRF कडनं ही आपत्ती

0: नियंत्रित करणं अवघड होतं. त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे. आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला
0: नक्कीच येतात. कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगळे विभाग आहेत, 16 विभाग, त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: हातात उठ रे वेळ नको घालू आता.
1: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोत्या नमस्कार.
3: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघूयात. केस फाईल आहे ही, याच्यावरती त्या मुलीचं वय आहे 24 वर्ष, उंची 165 सेंटीमीटर, शर्वरी असं नाव समजूयात. तुझ्याकडे आली तेव्हा तिचं वजन आहे 73 किलो आणि तिला त्रास म्हणजे PCOD चा त्रास होता. सो

0: काय केस होती?
1: शर्वरी जी केस सांगतो, आता भरपूर लोकांना असं वाटतं की पीसीओडी हा जो त्रास आहे हा स्त्रियांना जाडी वाढल्यानंतरच होतो, तर ऍक्च्युली तसं नाहीये. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे शर्वरीची केस. आता शर्वरीचं वजन बघितलं तर ते 73 किलो होतं, उंची 165 सेंटीमीटर होती. आणि तसं बघायला गेलं तर वजन काही वाजवी म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा खूप काही जास्त वजन होतं का तर नव्हतं. आणि ती तशी दिसायलाही व्यवस्थित दिसत होती. म्हणजे तिला पीसीओडीचा त्रास होता आणि पीसीओडीचा त्रास एवढा सिव्हिअर होता की तिला गोळ्या घेतल्याशिवाय पिरियड्स येतच नव्हते. म्हणजे 3-3, 4-4 महिन्यांनी मग यायचे पिरियड्स, त्याकरता ट्रीटमेंट चालू होती. आणि मेन तिचा इश्यू पीसीओडीज होता. आणि तो पीसीओडी जर का कमी झाला व्यवस्थित डाएट एक्सरसाइज सगळ्या गोष्टी करून आणि त्याच्याबरोबर वजनही कमी झालं तर ते होत आहे का बेसिकली तिला बघायचं होतं, म्हणून ती आली. सो वजन कमी करणं हा त्यातला एक भाग आणि मायनर भाग, मेजर भाग म्हणजे पीसीओडी झालेला, त्याच्यावरती काहीतरी तिला उत्तर पाहिजे होतं.
0: अच्छा, सो तू तिला काय काय सांगितलंस आणि वजन कमी झालं का किती झालं हे सगळं ऐकूया. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 So, विक्रम तू सांगतोय शर्वरीच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की वजन तर कमी करायचं होतं पण पीसीओडीचा मेजर इश्यू तिला रिझॉल्व्ह करायचा होता.
1: ऍब्सोल्युटली. आणि मग मी शर्वरीला जो प्रश्न मी बाकी सगळ्या म्हणजे आपल्याकडे जेव्हा कुठलीही स्त्री पीसीओडी म्हणून येते तेव्हा मी त्या व्यक्तीला एक प्रश्न नेहमी विचारतो की जेव्हा केव्हा पीसीओडी डिटेक्ट झाला त्याच्या 6 महिने 1 वर्ष आधीपासून झोपेचे टायमिंग्स कसे आहेत. आणि मला 100 पैकी 99 स्त्रिया हे सांगतात की त्याच्या आधी झोपेचे टायमिंग हे खराब झाले होते, 12-1-2 ला झोपणं चालू होतं. आणि मग त्यांना त्याच्यातलं कोरिलेशन कळतं की आपली जेव्हा झोप खराब होते झोपेचे टायमिंग गडबडतात त्याच्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स होतो. आणि आजकाल पीसीओडी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे चुकीच्या झोपा, अवेळी खाणं, व्यायामाचा अभाव आणि चुकीची लाईफस्टाईल जगणं.
0: बरोबर.
1: आणि हे मग तिला मी समजावून सांगितलं की म्हणलं तुझं वजन कमी आहे पण तुला पीसीओडी आणि एवढा सिव्हिअर आहे त्याचं कारण म्हणलं हे आहे. ते काही फक्त वजनावरती डिपेंडंट नसतं, हे हॉर्मोन जे सगळे आपल्या शरीरामध्ये त्यांची कामं करत असतात ते जेव्हा गडबडतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग तिला आणि तिच्या आई वडिलांना कळलं की पीसीओडी झालाच काय इन द फर्स्ट प्लेस. आणि मग ऑफकोर्स डाएट एक्सरसाइज जो काय मी नेहमीसारखं प्रत्येका क्लायंटला लिहून देतो तसं सगळं व्यवस्थित लिहून दिलं. घरनंच ती करणार होती आणि पीसीओडीचा त्रास इतका तिला होत होता, इमोशनल डिस्टर्बन्सेस, त्याच्यानंतर पिरियड जेव्हा येत होते तेव्हा प्रचंड पोट आणि मांड्या दुखत होत्या, त्याच्यानंतर एनर्जी लेवल कमी झालेली, हे सगळे त्रास आणि तिला त्यातनं तातडीने बाहेर पडायचं होतं. आणि त्याच्यामुळे ती सगळं व्यवस्थित एकदम काटेकोर पद्धतीने पहिल्या दिवसापासून फॉलो करायला चालू केलं तिने. आणि मग आपण रिझल्ट जर का आज तिचा बघितला तर आज तिला आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले आहेत. या 3 महिन्यात आज तिचं वजन तर झपाट्याने कमी झालंय, म्हणजे 73-64 आलेलं आहे.
0: ओके.
1: आता आपल्याकडे जॉईन केलं तेव्हा तिने पिरियडसाठीच्या ज्या गोळ्या घेत होती ती त्या बंद केल्या. आणि या गेल्या 3 महिन्यात तिला 2 वेळा कुठली गोळी न खाता पिरियड्स येऊन गेलेले आहेत. ऑफकोर्स ते पिरियड्स अगदी डेट वरती आलेत का तर नाही आलेत, ते डेट वरती आणि सगळे व्यवस्थित यायला माझ्या मते अजून 4-6 महिने व्यवस्थित तिला सगळं फॉलो करायला लागेल. पण चालू केल्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे पिरियड्स गोळ्या घेतल्याशिवाय येतही नव्हते तर ते अटलिस्ट या 3 महिन्यामध्ये 2 तरी व्यवस्थित आले
0: आहेत.
1: ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.
0: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-325-00. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. 7:45 होत आहेत. सुगम संगीत भावधारा.

ही गीतरचना होती वसंत निनावे यांची, गायिका मंदाकिनी पांडे आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर या बैठकीचं

यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSFचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शाह येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSFच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शाह त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट

0: समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83 रुपये 9 पैसे झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: 8:40 झाली आहेत. आता सुगम संगीत ऐकूया, भावधारा.
1: आकाशवाणी मुंबई.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं। भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला। पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे। चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला। त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला। आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला। आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे। पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत। काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं। गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते। हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीजीसीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोल्लाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सन

रायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि

ही केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा
इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा

भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा

आपण ऐकत होता विविध भारतीची प्रसारण सेवा. हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजलेत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1946, अर्थात 26 मे 2026. आमच्या प्रसारण सभेत मी निलेश जोशी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. सायंकाळी 5:30 एल निनोचा कोकणातील शेतीवरती होणारा प्रभाव आणि उपाययोजना याविषयी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांची निलेश पवार यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 वेळ आहे भक्ती संगीताची. 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, दिवसभराची धावपळ संपून जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या काही गोष्टी हळूच वर येतात. काही चेहरे, काही जुने दिवस, काही विसरलेले शब्द. हो, यालाच तर आपण म्हणतो आठवण. आठवणी कधी चेहऱ्यावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी. पण या आठवणींशिवाय जगणं अपूर्ण आहे. आजचा आपला विशेष सांगीतिक प्रवास याच आठवणींच्या नावावर आहे बरं का, ज्याला हिंदीत आपण म्हणतो यादे. चला तर मग आठवणींच्या या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा गाण्यानं जे भूतकाळाचे सोनेरी दिवस आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात. आनंद बक्षी यांचे शब्द, अनु मलिक यांचं संगीत. यादे चित्रपटातलं हे गीत गायलंय हरिहरन यांनी. ऐकूयात हे सुंदर गीत.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 101.3/6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, माणसाच्या आयुष्यात काही आठवणी अशा असतात की त्या कधीही विसरता नाहीयेत. काही आठवणी आनंद देतात, काही डोळे ओले करतात, तर काही जगण्याला नवी दिशा देतात. पण मित्रांनो, यादे म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो आपला बालपणीचा काळ. तो कागदांच्या होड्यांचा पाऊस, ती सुट्ट्यांची मजा, आजी आजोबांच्या गोष्टी आणि मित्रांसोबत मारलेल्या गप्पा. वय वाढत जातं, आपण मोठे होतो, जबाबदाऱ्या येतात, पण मनाच्या एका कप्प्यात ते बालपण नेहमी जिवंत असतं. कधीतरी असाच एखादा मित्र पण आठवून जातो. ऐकूयात शान आणि शंतनू मोहित्रा यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांची रचना, संगीत शंतनू मोहित्रा यांचं आणि चित्रपट 3 इडियट्स.

0: डिनर पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
4: श्रोते हो, आठवणी फक्त बालपणाच्याच नसतात. जसे आपण मोठे होतो तशा आपल्या आयुष्यात काही खास व्यक्ती येतात.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोते हो, प्रेमात आठवणींचं स्थान फार मोठं असतं. व्यक्ती कितीही दूर गेली तरी तिच्या आठवणी मनात कायम राहतात. त्या आठवणींमुळेच नात्यांचं अस्तित्व जिवंत राहतं. कधीकधी आठवणींमध्ये हरवून जाणं ही देखील एक सुखद अनुभूती असते. वर्तमानापासून काही क्षण दूर जाऊन मन पुन्हा भूतकाळात रमून जातं. काही आठवणी वेळेनुसार फिकट होत नाहीत, उलट काळ जसजसा पुढे सरकतो तसतशा त्या अधिक गडद होत जातात. विशेषतः मैत्री, प्रेम आणि कुटुंबाशी निगडीत आठवणी. म्हणून श्रोत्यानो, आठवणी या जीवनाच्या पुस्तकातलं सुंदर पान असतात. त्या कधी हसवतात, कधी रडवतात, पण प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ समजावून सांगतात. कार्यक्रमाची सांगता करूयात अशाच एका सुंदर गीतानं. हसरत जयपूर यांचे शब्द, हेमंत कुमार यांचं संगीत, गायकस्वर लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचा, चित्रपट पतिता.

0: श्रोते हो, आठवणी या जीवनाच्या पुस्तकातलं सुंदर पान असतात. त्या कधी हसवतात तर कधी रडवतात, पण प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ समजावून सांगतात. याबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम इथं समाप्त होतो. FM 93.96 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूयात एल निनोचा कोकणातील शेतीवरती होणारा प्रभाव आणि उपाययोजना, याविषयी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांची निलेश पवार यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो, नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सद्यस्थितीत भारतीय हवामान विभागाने प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज 13 एप्रिल रोजी जाहीर केला आहे. या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा आणि सरासरीपेक्षा कमी स्थानिक वितरणाचा अंदाज दिलाय. शिवाय यावर्षी मान्सून हंगामावरती एल निनो या जागतिक हवामान घटनेचाही प्रभाव राहणार असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. या अनुषंगाने अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि एल निनोचा प्रभाव होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी आज आपण विस्तृत मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ग्रामीण कृषी मोसम सेवा मुळदे येथील शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ सर यांना. नमस्कार डॉक्टर साहेब.
2: नमस्कार.
1: आमच्या कोकणातील म्हणजे विशेषतः सिंधुदुर्ग विभागातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात कोकणामध्ये पावसाचं प्रमाण, स्थानिक वितरण आणि कालिक वितरण कसं राहणार आहे?
2: आता सुरुवातीला जर पाहायचं झालं तर भारतीय हवामान विभागानं जो दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज दिलेला आहे तो प्रथम चरणातील आहे. त्या अंदाजानुसार पूर्ण भारतामध्ये जो मोसमी नैऋत्य मोसमी पाऊस राहणार आहे तो सरासरीपेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. आणि परिणामात्मकदृष्ट्या जर क्वांटिटेटिव्हली जर पाहायचं झालं तर तो त्या पावसाचं प्रमाण हे दीर्घ मुदतीची जी सरासरी आहे त्याच्या 92% राहण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर पूर्ण भारतामध्ये जर पाहायचं झालं नैऋत्य मोसमी पावसाचं स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. आणि त्यातल्या त्यात जर कोकणात पाहायचं झालं तर कोकणातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचं स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमीच असणार आहे.
1: पावसाचं प्रमाण आपल्याकडे कमीच राहणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे आपण पुढे बघणारच आहोत. पण तरी पण मला असं विचारावं वाटतं की सद्यस्थितीत एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे, मग एल निनो ही हवामान घटना नेमकी काय?
2: आता एल निनो हा सर्वांच्या परवलीचा शब्द आहे. एल निनोचा जर शब्दशः अर्थ झाला तर एक स्पॅनिश शब्द आहे एल निनो, त्याचा अर्थ एक लहान मुलगा होतो. आणि एल निनो ही जागतिक हवामान प्रणाली दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे ती क्रिसमसच्या दरम्यान तयार होत असते. या दरम्यान पूर्व पॅसिफिक समुद्र पेरू आणि चिलीचा जो समुद्र पॅसिफिक समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी समुद्राचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होतं. त्यामुळं ऑस्ट्रेलिया असेल किंवा दक्षिण आशियाई देश आहे या ठिकाणचं पश्चिम पॅसिफिक समुद्रातील जे बाष्पयुक्त वारा आहे ते पूर्णपणे दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे खेचलं जातं. त्यामुळं दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते तर ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई कंट्री असेल किंवा भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते.
1: तर तो एल निनो हा शब्द आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला केला. तर या एल निनोचं वर्गीकरण म्हणजे तीव्रता कसं काय केलं जातं?
2: आता मी सांगितलं की पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये समुद्राचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्त होतं. तर सरासरी तापमान किती आहे? तर सरासरी तापमान पूर्व पॅसिफिक समुद्राचं सरासरी तापमान हे 28° सेल्सिअस आहे. तर त्याच्यावरती जर समजा जे तापमान हे 0.5 ते 0.9° सेल्सिअसनं जर वाढलं तर त्याला आपण वीक असा किंवा दुबळा एल निनो असं समजतो. दुसरी त्याची कॅटेगरी आहे ते मध्यम स्वरूपाचा एल निनो. तर त्या तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4° सेल्सिअसनं वाढतं. तिसरी त्याची वर्गीकरण आहे त्याचं ते तीव्र स्वरूपाचा असा किंवा त्याला स्ट्रॉंग एल निनो असं म्हणतात. तर त्यावेळेस तापमान हे पॅसिफिक समुद्राचं सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9° सेल्सिअसनं वाढतं. आणि सर्वात एक तीव्र अशी स्वरूपाची किंवा त्याला स्ट्रॉंग अतितीव्र स्वरूपाचा एल निनो किंवा सुपर एल निनो म्हणतात, त्यावेळी पूर्व पॅसिफिक समुद्राचं तापमान हे 2° सेल्सिअसपेक्षा जास्त तापतं आणि त्यावेळेस तीव्र अशा स्वरूपाचा दुष्काळ भारतीय उपखंडामध्ये पडण्याची शक्यता असते.
1: बरं, नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमनाबाबत आपणाला उत्सुकता असते, तर या दरम्याने हा एलनिनो जो घटक निर्माण झालेला आहे. तर नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या आगमनाबद्दल तुम्ही काय सांगा?
2: आता सध्याच्या घडीला जर पाहिजे झालं तर नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन अंदमान समुद्रामध्ये किंवा अंदमान निकोबार बेटावरती झालेलं आहे. सामान्य तारीख अंदमान निकोबार बेटामध्ये मान्सून आगमनाची ही 22 एप्रिल आहे. त्याच्या आधी तब्बल 6 दिवस आधीच तिथे आगमन झालेलं आहे. आणि केरळवरती किंवा भारताच्या मुख्य भूमीवरती येण्याची तारीख ही 1 जून ही आहे. पण यावर्षी हवामान विभागानं वेळेआधीच म्हणजे जवळजवळ 5 ते 6 दिवस आधीच 26 मे रोजीच नैऋत्य मोसमी पाऊस केरळवरती येण्याची अंदाज दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आता सद्यस्थितीला नैऋत्य मोसमी पावसानं पूर्ण अंदमान निकोबार बेट व्यापले असून आग्नेय अरबी समुद्रातही प्रवेश केलेला आहे.
1: आताच तुम्ही केरळचा उल्लेख केलात की जिथे मान्सून पहिल्यांदा तिथे येतो आणि त्यानंतर मग पुढे सरकतो. भारताच्या मुख्य भूमीमध्ये म्हणजे केरळवरती मान्सूनचं आगमन हे कसं काय घोषित केलं जातं?
2: हा, आता हे जर केरळवरती मान्सूनचं आगमन घोषित करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. भारतीय हवामान विभाग मार्गदर्शक तत्वे सुचवतं. तर त्यावेळेस जर 10 मे नंतर मिनिकॉय असेल, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुलानपूर, कोल्लम, अल्लापुजा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोडे, थल्लासेरी, कुन्नूर, कुडलू आणि मंगरुळ या 14 स्थानकापैकी जर 60% स्थानकामध्ये सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पेक्षा किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान विभाग घोषित करतं.
1: कोकणातला पाऊस हा खूपच मुसळधार असतो. एलनिनोचा प्रभाव झाल्यानंतर त्या पावसावर परिणाम होतो. तर मला असं विचारायचं आहे की एलनिनोचा प्रभाव कोकणातल्या पावसावरती काय होऊ शकतो?
2: आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामान्यतः 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीच्या हवामान अंदाजानुसार जरी अपुऱ्या पावसाची शक्यता असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 ते 25% जरी अपुरा पाऊस झाला तरी फारसा फरक पडत नाही. आणि याचाच असा अर्थ होतो की पावसाची कमी जास्त प्रमाणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती म्हणावा तेवढा वाईट परिणाम होत नाही. कारण सामान्यतः 3000 मिलीमीटर पाऊस पडत असल्यामुळे 20 ते 25% जरी अपुरा पाऊस झाला तर तो 2000 मिलीमीटर पाऊस ही गरजेपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचे स्थानिक वितरणामध्ये समानताच आहे. सर्व तालुक्यामध्ये सर्वदूर पाऊस होतो त्यामुळे स्थानिक वितरणामध्ये असमानतेचा प्रश्नही येत नाही. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एलनिनो या हवामान घटनेमुळे पावसाच्या कालिक वितरणामध्ये असमानता निर्माण होऊन पीक परिसंस्था धोक्यात येऊ शकते. एलनिनो हवामान घटनेमुळे पावसाच्या विलंबाने होणारी सुरुवात, पेरणी काळात कोरडा ऋतू, पुनर्लागवडीच्या वेळी कोरडा ऋतू, पिकांच्या पुनरुत्पादन अवस्थेमध्ये कोरडा ऋतू व पावसाचे लवकर निर्गमन इत्यादी घटना घडू शकतात. याचाच अर्थ एलनिनो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती व स्थानिक वितरणावरती फारसा परिणाम करत नाही तर तो कालिक वितरणावरती परिणाम करून पीक परिसंस्था धोक्यात आणतो. एलनिनोमुळे कधी कधी जून महिन्यात बराच अपुरा पाऊस पडतो, जुलै महिन्यामध्ये धोधो पाऊस पडतो, कधी कधी तो 2000 मिलीमीटरचे प्रमाण गाठतो तर पुन्हा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अपुरा पाऊस होऊन पिकावरती अजैविक ताण निर्माण होतात व उत्पादनामध्ये घट निर्माण होते. त्यामुळे एलनिनोमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पर्जन्य काळात कालिक वितरणामध्ये असमानतेस तोंड देण्याकरिता शेतकऱ्यांनी सदैव सज्ज असले पाहिजे.
1: खूपच चांगली माहिती तुम्ही दिलात आणि याच्यामध्ये एक उल्लेख केला सर तुम्ही की पीक परिसंस्था धोक्यात येऊ शकते. याच अनुषंगाने तुम्हाला मी पुढचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनातला विचारतो की हा जो एलनिनोचा प्रभाव कोकणाच्या शेतीवर आणि पावसावर होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची?
2: आता मी सुरुवातीला सांगितलं की एलनिनोमुळे जो आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः जो परिणाम होणार आहे तो कालिक वितरणावरती परिणाम होणार आहे. त्या कालिक वितरणाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन आपण सर्वांनी शेतकऱ्यांनी की शेतवरे बंधूंनी हंगामाच्या सुरुवातीच्या दुष्काळासाठी किंवा हंगामाच्या मध्यातील दुष्काळासाठी व हंगामाच्या उत्तरार्धातील दुष्काळासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. याच्यामध्ये हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ जर पाहिला तर नैऋत्य मान्सूनचं वेळेवरती आगमन होतं, पिकाची पेरणीही होते आणि त्यानंतर न जेव्हा रोपवाटिका वाढीच्या अवस्थेत असते त्यावेळेस 15 ते 20 दिवसाचा खंड पडतो, रोपांची निकृष्ट वाढ होते आणि पुनर्लागवडीकरता रोपांची उपलब्धता होत नाही. त्याचबरोबर 2 आठवड्यांचा पावसाचा विलंब होऊ शकतो, पेरणी खोळंबू शकते. त्याचबरोबर 4 आठवड्यांचा विलंब होऊ शकतो. अशा वेळेस 4 आठवड्यां पावसाचा विलंब झाला तर पेरणीही त्या ठिकाणी खोळंबू शकते. त्यानंतर नैऋत्य मान्सूनचे आगमन वेळेवरती होते, पिकांची पेरणीही वेळेवर होते, पुनर्लागवडीच्या रोपांची उपलब्धता होते पण पुनर्लागवडीच्या वेळीही पावसाचा खंड पडतो. हे झाले हंगामाच्या सुरुवातीच्या दुष्काळाचे चिन्हे आहेत. तर हंगामाच्या मध्यामधील दुष्काळ आहे. पिकांच्या वाढीच्या नाजूक अवस्थेत व पुनरुत्पादन अवस्थेमध्ये किंवा फुलोरा किंवा उंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये एक दीर्घकालीन कोरडा असा ऋतू येतो. ज्यावेळेस पावसाचा पूर्णपणे कोरडा ऋतू येतो पिकाच्या उत्पादनामध्ये खूप घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्ये जो दुष्काळ आहे त्यामध्ये मान्सूनची लवकर माघार घेतल्यानंतरनं त्या पिकावरती परिणाम होऊ शकतो.
1: आता तुम्ही बोलताना पेरणी, त्यानंतर उगवण आणि मग लावणी अशी साधारण पारंपरिक पद्धत आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या दुष्काळानंतर जो तुम्ही उल्लेख केला, जर नैऋत्य मान्सून पावसाचे आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली आणि पिकांच्या पेरणीनंतर उगवण सामान्यपणे होऊन त्यानंतर 15-20 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल गेल्यामुळे उगवण पिकाची वाढ निकृष्ट झाली, तर साधारण काय उपाययोजना शेतकऱ्यांनी कराव्यात याबद्दल थोडीशी माहिती द्या, कारण मग आमचा शेतकरी सुद्धा त्यानुसार जागरूक होईल.
2: आता वेळेवरती मान्सूनचं आगमन झालं, पेरणी झाली, तर रोपवाटिका व्यवस्थापित करणे गरजेचं आहे. त्यासाठी रोपवाटीला संरक्षणात्मक सिंचन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आच्छादन, गिरी पुष्प किंवा ग्लिसिडिया म्हणतात त्याला, त्याचं आच्छादन रोपवाटिकेमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून रोपवाटिकेवरती निकृष्ट असा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर जर भात रोपवाटिकेमध्ये रोपवाटिकेची वाढ कमी असेल तर त्या ठिकाणी आपण 1% युरिया म्हणजेच 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याअभावी पारंपरिक पद्धतीने जर रोपवाटिका तयार केली आणि ती पूर्णपणे वाया गेली तर त्या ठिकाणी मॅट पद्धतीद्वारे सुद्धा आपण रोपवाटिका तयार करून रोपाची उपलब्धता करून घेऊ शकतो. त्याचबरोबर नागलीच्या लागवडीकरिता काही अल्प मुदतीचे जे वाण आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. अशा उपाययोजना आपण अंमलात आणू शकतो,
1: म्हणजे त्यानुसार आपण सजग राहिलं पाहिजे. हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळानुसार जर नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2 किंवा 4 आठवड्याचा विलंब झाला, कारण तुम्ही म्हणालाच आहे की पावसावर त्याचा परिणाम होणारच आहे, जूनच्या 3-4 आठवड्यात पावसाला सुरुवात झाली तर काय साधारण उपाययोजना कराव्या?
2: आता साधारणतः 2 किंवा 4 आठवड्याचा जर आगमनाकरता उशीर झाला तर ह्याचा सर्वात मोठा परिणाम हा पेरणीवरती होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात पेरणीमध्ये शेतकऱ्यांकडे जो निमगरव्या जाती भाताच्या आहेत आणि किंवा गरव्या जाती त्या आपण 130 ते 150 दिवस कालावधीच्या जाती आहेत त्या पेरणीकरता ऑप्शन उरत नाही, कारण ऑलरेडी महिना निघून गेला असल्यामुळे 2 आठवडे किंवा 4 आठवडे अर्धा 15 दिवस किंवा महिना निघून गेल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या ज्या जाती आहेत त्याला आपण हळव्या जाती म्हणतो, त्यातमध्ये विशेषतः रत्नागिरी 73 असेल, रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5, कर्जत 7 किंवा कर्जत 3 या हळव्या वाणांची, जे वाण 95 ते 100 दिवसांमध्ये येतात या वाणांची निवड करावी. तर जर 2 आठवड्याचा उशीर झाला तर, जर 4 आठवड्याचा उशीर झाला तर शक्यतो 4 आठवडे आपल्याकडे पेरणी खोळंबणार, त्यावेळेस आपल्याला नंतरनं पेरणी करून सुद्धा आपल्याकडे रोपाची उपलब्धता होणार नाही. त्याकरिता मॅट पद्धतीने, चटई पद्धतीने आपण रोपवाटिकेची निर्मिती करावी. त्याचबरोबर रहू काढलेले अंकुरित बियाणे पण आपण रोपवाटिकेमध्ये पेरून रोपांची उपलब्धता करून घेऊ शकतो, कारण 2 ते 4 आठवडे जरी आपण पाऊस लांबला असं ग्राह्य धरलं तर त्या ठिकाणी आपल्याला जर 10 गुंठे जरी भाताची पुनर्लागवड करायची म्हणलं तर 1 गुंठा क्षेत्रामध्ये आपल्याला भाताची रोपवाटिकेची तयारी करावी लागते, पण 2 आठवडे 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी कुठेही पाण्याची उपलब्धता, 1 गुंठ्यासाठी पाण्याची उपलब्धता नसते. पण आपण मॅट चटई पद्धतीने जर आपण रोपवाटिका तयार केली ती खूप कमी क्षेत्रामध्ये होते, पाण्याची खूप कमी गरज असते त्या नर्सरीला, आणि आपण तो 2 ते 4 आठवड्याचा जो पारंपरिक पद्धतीने पेरणीचा कालावधी पण आपण त्या ठिकाणी वाचवू शकतो आणि रोपांची उपलब्धता करून घेऊ शकतो.
1: डॉक्टर यशवंत सर, या आधीच्या प्रश्नामध्ये तुम्ही ड्राय स्पेलचा उल्लेख केला होता. हंगामाच्या सुरुवातीच्या दुष्काळानुसार नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत होते, त्यानंतर पुनर्लागवड करताना 15-20 दिवसांचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल हा कालावधी आला, तर काय उपाययोजना कराव्यात त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना माहिती सांगा.
2: आता खरीप हंगामामध्ये भाताची पुनर्लागवड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी, आणि त्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर पर्जन्यखंड आला, ड्राय स्पेल आला, तर पूर्णपणे भाताची पुनर्लागवड खोळंबते आणि त्या ठिकाणी भात पीक परिसंस्था ही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळं जर शक्यतो ड्राय स्पेल आला, त्या दरम्यान ड्राय स्पेल आला तर पुनर्लागवड करताना शक्यतो बुंद्यामध्ये आपण 3 रोपं लावतो, त्याऐवजी प्रत्येक बुंद्यामध्ये 5 ते 6 रोपं लावावीत. चिखलणी करतेवेळी आपण जे नत्र खताची मात्रा देतो, नायट्रोजनची मात्रा देतो, ते 25% शक्यतो वाढवून देण्यात यावी आणि लागवडीकरिता कमी अंतराचा अवलंब करावा. त्या ठिकाणी 15x15 सेंटीमीटरवरती रोपं लावण्यात यावी, जेणेकरून जास्तीची रोपं मिली तरी काही रोपं तरी शिल्लक राहतील. त्याचबरोबर रोपांची कमतरता भासल्यास कमी कालावधीच्या जातींचा वापर करून मॅट पद्धतीने नर्सरी तयार करावी आणि ज्या ठिकाणी नर्सरीज आहेत त्या ठिकाणी नर्सरींना पण संरक्षण सिंचन देऊन रोपाची उपलब्धता करून घ्यावी.
1: वा, आता मला असं विचारावं असं वाटतं की हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ येऊ शकतो असं मगाशी तुम्ही सूचित केलं, सांगितलं, तर या दुष्काळासाठी आपण काय उपाययोजना कराव्या?
2: हंगामाच्या मध्यामध्ये म्हणजे पुनरुत्पादन अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी जर दुष्काळ आला तर त्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासून पुनरुत्पादन अवस्थेमध्ये भाताच्या उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते. अशावेळी बाह्य स्रोतातून जर ड्राय स्पेल त्या दरम्यान असेल तर बाह्य स्रोतातून विहीर असेल, नाला असेल, ओढा असेल, नदी असेल, या बाह्य स्रोतातून पाणी घेऊन आपण भात खाचरातील पाणी पातळी व्यवस्थापित करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्याचबरोबर पोटरी अवस्थेमध्ये 5 सेंटीमीटर पाणी पातळी भात खाचरामध्ये ठेवावी. ओंबी येण्यापूर्वी 10 दिवस व ओंबी आल्यानंतर 10 दिवस पाणी पातळी ही 5 ते 10 सेंटीमीटर ठेवावी व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये ती 5 सेंटीमीटर ठेवावी, जेणेकरून पाण्याची कमतरता न होता त्या ठिकाणी भाताच्या उत्पादनामध्ये घट होणार नाही.
1: बर, हंगामाच्या उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे?
2: हां, आता या ठिकाणी जर पावसाचं लवकर निर्गमन झालं तर त्या ठिकाणी हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ येण्याची शक्यता असते. हा दुष्काळ जर खरीप पिकावरती इतकासा परिणाम करणारा नसला पण त्या ठिकाणी अंगवली जे आहे ते अंगवलीवरती आपला रब्बी हंगाम हा अवलंबून असतो. त्यावेळेस आपण ज्यावेळेस लवकर निर्गमन होतं आणि भात उशिरानं काढणी केल्यानंतर अंगवलीत हे रब्बी पिकांसाठी उपलब्ध होत नाही आणि रब्बी पीक हंगाम हा धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी भात, नागली, वरी इत्यादी पिकांची काढणी ही शरीरक्रियात्मक पक्वतेच्या म्हणजे आपण फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतो, हार्वेस्ट मॅच्युरिटीच्या ऐवजी फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी करावी. लवकरात लवकर त्याची काढणी केल्यामुळं जो अंगवलीत आहे किंवा रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते रब्बी पिकांसाठी मिळेल आणि त्या ठिकाणी लगेच कुळी, चवळी, कडवा वाल, पावटा इत्यादींची अंगवलीतावरती लागवड करून रब्बी हंगामबी यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.
1: बरं, खूपच सुंदर माहिती तुम्ही देतात. आता मी अगदी सगळ्यांच्या मनातल्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो. एल निनोच्या अनुषंगाने एकूणच आमच्या सिंधुदुर्गातील कोकणातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता?
2: आता एल निनोचा जरी प्रभाव हा जागतिक हवामान प्रणाली आहे, एल निनोचा प्रभाव हा पावसाच्या प्रमाणावर होत असेल तर शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, कारण आपल्याकडे ऑलरेडीच प्रमाण हे पावसाचं 3000 मिलीमीटर आहे. त्यात 20-25% जरी पावसाचं प्रमाण कमी झालं तरी फारसा फरक पडत नाही. पण आपल्याकडे एल निनो या जागतिक हवामान प्रणालीचा कालिक वितरणावरती परिणाम होणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी जर पाऊस झाला किंवा एका महिन्यामध्ये जास्त झाला, एका महिन्यामध्ये कमी झाला, तर त्या ठिकाणी पीक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि उत्पादनातील होणारी घट कमी करण्यासाठी हवामान अंदाज घेऊनच शेती करणं खूप गरजेचं आहे.
1: अतिशय मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन तुम्ही या भागामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिलत. श्रोते हो, अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि एल निनोचा प्रभाव होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये हवामान तज्ज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळसर यांच्याकडून महत्वाची माहिती जाणून घेतली. अशीच महत्वाची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही या वेगवेगळ्या भागामध्ये सादर करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.
2: नमस्कार सर.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता एल निनोचा कोकणातल्या शेतीवरती होणारा प्रभाव आणि उपाययोजना याविषयी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांची निलेश पवार यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
0: FM 89.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:49 झाली आहेत. ऐकूयात काही हिंदी चित्रपट गीतं. सुरुवात करूयात शब्बीर कुमार यांनी गायलेल्या अंजान यांच्या गीतानं. संगीत अन्नू मल्लिक यांचं आणि चित्रपट एक जान है हम.

श्रोतेहो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम इथं समाप्त होतोय. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. ठीक 6 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही संक्षेपित करत आहोत.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोते हो, रामगणेश गडकरी यांना अवघं 34 वर्षांचं अल्प आयुष्य लाभलं, पण या अल्प आयुष्यात त्यांनी मोठं साहित्य निर्माण केलं. मराठी साहित्यातले श्रेष्ठ नाटककारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. ऐकूयात रामगणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास नाटकातलं पद. पदरचना वसंत देसाई यांची, संगीत मास्टर कृष्णराव यांचं आहे, गायक स्वर प्रभाकर कारेकर यांचा.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेहो, नाट्यसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो, राम गणेश गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण ऐकताय त्यांच्या नाटकातली काही पदं। श्रोतेहो, मराठी साहित्यात गडकरींनी गोविंदाग्रज ह्या टोपण नावानं कविता लिहिल्या, तर बाळकराम ह्या टोपण नावानं खुसखुशीत विनोद लिहिले। नाटककार म्हणून ते स्वतःच्याच नावानं प्रसिद्ध राहिले। यानंतर ऐकूयात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरात राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज यांची पदरचना, संगीत किर्लोस्कर नाट्यमंडळी आणि नाटक पुण्यप्रभाव।

0: शेतकरी मित्र हो, यावर्षी फळ पिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका। नारळ, आंबा आणि काजू या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। बुधवार दिनांक 27 मे आणि गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
1: श्रोते हो, वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी म्हणजेच 23 जानेवारी 1919 नागपूरजवळच्या सावनेर इथं राम गणेश गडकरी यांचं अकाली निधन झालं। एवढ्या कमी आयुष्यात त्यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिलं ते थक्क करणार आहे। म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांचं वर्णन मराठी सारस्वतातील कल्पकतेचा जाहीरनामा आणि वाङ्मयातला अद्भुत जादूगार अशा शब्दात केलं होतं। नाट्यसंगीत कार्यक्रमाची सांगता करूयात त्यांच्याच एकच प्याला या नाटकातल्या भैरवीनं। संगीत गंधर्व नाट्य मंडळींचा आहे, गायक स्वर कुमार गंधर्व यांचा।

श्रोते हो, याबरोबरच नाट्यसंगीत कार्यक्रम इथंच समाप्त होतो आहे. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहेत. सायंकाळची 6:25 झाली आहेत. जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते, उद्या बुधवार दिनांक 27 मे 2024 आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित तसंच इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्यानंतर 9:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि त्यानंतर मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकताय. 5:30 नारळ, आंबा, काजू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 गुरुवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तिसंगीत. 7:00 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, ही होती आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. ध्येय गाठण्यासाठी केवळ चांगलं चालून चालत नाही, तर आपण योग्य मार्गावरून चालत आहोत की नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण चुकीच्या मार्गावर कितीही वेगानं धावलात तरी ध्येय कधीच गाठता येत नाही. याचा साधा अर्थ असा आहे की जीवनात कष्ट आणि मेहनत तर सगळेच करतात, पण ती मेहनत योग्य दिशेनं असणं खूप गरजेचं आहे.

0: यावर्षी फळ पिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका। नारळ, आंबा आणि काजू या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। बुधवार दिनांक 27 मे आणि गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध। नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन।
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध। संपर्क 96 07 17 84 83।
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
4: श्रोते, आता ऐकूयात हवामानाचा अंदाज। मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 दिवसांमध्ये म्हणजेच दिनांक 27 ते 31 मे 2026 या कालावधी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून कमाल तापमानामध्ये काही अंशांची घट तर किमान तापमानामध्ये काही अंशांची वाढ होऊन ते अनुक्रमे 33 ते 34 आणि 25 ते 27 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आर्द्रतेमध्ये घट होऊन हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे। हा अंदाज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे।

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 93.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:30 झाली आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. वेळ झाली आहे भक्ती संगीत कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात रामकृष्णबाबू सोमयामी यांची भक्तिरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पार्टी हवीज.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी.
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारांना सतर्क राहा.
4: शेतकरी मित्र हो, या वर्षी फळ पिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. बुधवार दिनांक 27 मे आणि गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
5: भक्ती संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हरेंद्र जाधव यांची भक्तिरचना. संगीत मधुकर पाठक यांचं, गायकस्वर प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
2: शेतकरी मित्र हो, या वर्षी फळ पिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. बुधवार दिनांक 27 मे आणि गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
4: यानंतर ऐकूयात शरद जांभेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत कृष्णराव गायकर यांचं.

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा ताल लयींचा संस्कृतीचा सुरेल लोकवारसा लावणीची थिरकती चाल फुगडीची लय पोवाड्याचा जोश गोंधळ गीतांची रंगत संगत लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेव भक्ती संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि News on EIR या मोबाईल ॲपवर। यानंतरची भक्ती रचना आहे संत ज्ञानेश्वर माहुलींची, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलंय आणि गायकस्वर आशा भोसले यांचा।

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
2: श्रोते हो भक्ती संगीत कार्यक्रमाची सांगता करूयात एका देशभक्तीपर गीतानं। कैफी आझमी यांचे शब्द, मदन मोहन यांचं संगीत, गायक स्वर मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा, ऐकूयात।

श्रोतेहो, याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होतोय. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपल्याला घेता येईल. आता 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या, पण त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेश. श्रोतेहो, आता मी निलेश जोशी तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: पंचायत महसूल मंडल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14

0: की 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
5: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
4: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील

0: 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
1: काहो दानबारा.
2: हा काय बाई.
1: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
2: हा बाई, मुलांना दिलं तिकडे खाणीच्या कामावर पाठवून.
1: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
2: अहो बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळतंय ना.
1: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
2: असं होय.
3: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने

अमेरिकी नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाईट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतो सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. मग लालच द्यायचं असेल तर काय म्हणतील? 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
2: बघा, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका. फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेटमध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
2: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं, तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून की सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही, त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
2: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या एक तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो, cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणं, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर, ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन ही कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईलवरती आपल्याला लिंक येतात किंवा एपीके फाईल्स येतात, क्यू आर कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
2: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. एपीके फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. एपीके फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइड ची पॅकेज फाईल्स असतात. हा एपीके फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग क्यूआर कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई क्यूआर कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो क्यूआर कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही, पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा क्यूआर कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना, फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती एआय चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाईल तयार करणं, तर एआय चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
2: बघा, आता सगळंच एआय इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, एआय त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे, की तुम्हाला ईडीची काही नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात, जे तुम्हाला अपेक्षित असतं, अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि एआय मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक्प्रचार होता तो एआय ला लागू होतोय आता. पण तुम्ही ओळखणार कसं जर हा एआय नी बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजले पाहिजे की ही सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर हा म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवरनं त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा. ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये, यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 शके 1948 म्हणजेच 26 मे 2026. जाणून घेऊयात सुरुवातीला ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आज ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं. काही भागात येत्या 24 तासात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वळूयात आजच्या कार्यक्रमाच्या विषयाकडे. आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी याविषयी डॉक्टर प्रशांत वरठा यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम आता अगदी जवळ येतोय आणि या खरीप हंगामाची सगळ्यांची तयारी चालू झाली असेल. तर आपण जेव्हा खरीप पिकांची लागवड करणार आहोत तर या पूर्वतयारीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा समावेश यामध्ये असतो की जेणेकरून तुमचं येणारं पीक हे चांगलं येईल. तर या खरीप पिकांची जी लागवड पूर्वतयारी आहे तर ही नेमकी कशी करायला पाहिजे, काय काय आपण त्याच्यामध्ये काळजी घ्यायला हवी, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाडहिल डहाणू जिल्हा पालघर येथील प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आता आपण बोलणार आहोत ते खरीप पिकांच्या लागवड पूर्वतयारीबद्दल. तर याच्यामध्ये सुरुवातीला असं सांगा की जेव्हा आपण जमिनीची जी पूर्व मशागत करत असतो तर ही नेमकी कशी करायला हवी, काय सांगाल?
2: यामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्व मशागत करताना खोल नांगरट करणे, ढेकळे फोडणे, धसकटे वेचणे, बांधावरील अनावश्यक झुडपे काढणे, वारवे नष्ट करणे, पाण्याचे पाड तपासणे ही जमिनीची पूर्वतयारी करताना महत्वाची आहे.
1: बरोबर.
2: आता जमिनीची नांगरट ट्रॅक्टरच्या सहाय्याने, पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने ओढला जाणारा लाकडी नांगर असेल, लोखंडी नांगर असेल तर त्यांनी नांगरणी करून घ्यावी.
1: बरोबर.
2: आता नांगरणी केल्याने जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत सहज मुरते आणि जमिनीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा चांगला निचरा सुद्धा होतो आणि जमिनीच्या थरांची उलथापालथ होते.
1: अच्छा.
2: आता जे कीटकांचा सुपकता अवस्था जमिनीमध्ये असतात, आता उन्हाळ्यात नांगरल्याने सुपकता अवस्था जमिनीच्या वरती येतात आणि ते उन्हाने मरून जातात किंवा पक्ष्यांद्वारे खाऊन ते नष्ट होतात. आणि जे तण नियंत्रण करणे कठीण असतात अशी तण सूर्यप्रकाशात उघडी पडतात व उन्हाने मरून जातात. तसेच जमिनीमध्ये पालापाचोळा, पिकांचे अवशेष हे जमिनीमध्ये गाडला जातो आणि जमिनीस सेंद्रिय खताचा पुरवठा चांगला होतो.
1: अच्छा. म्हणजे यासाठी पूर्व मशागत करणं आवश्यक
2: आहे.
1: सर आता तुम्ही म्हणालात की नांगरट करायला पाहिजे, पण नांगरट केल्यानंतर धसकटं आपण जी काढतो तर ही का काढायला पाहिजेत?
2: धसकटे का काढावी की धसकटे वेचणे खूप गरजेचं आहे. धसकटे वेचल्यामुळे काही कीटकांचे रोगजंतू सुपकता वस्ता पिकाच्या अवशेषामध्ये असतात आणि ते वेचू नष्ट केल्यामुळे पुढे येणारे रोगांचे किडींचे प्रादुर्भाव कमी होतात आणि पिकांची कापणी केल्यास पिकावरचे जे कीड असतात, रोग असतात, ही आपली उपजीविका बांधावरील गवतावर करत असतात आणि बांधावरील गवत काढल्यामुळे ते नियंत्रण करणे सोपे होते. म्हणून बांधावरील जे अनावश्यक झुडपे आहेत, गवत आहे, हे काढणे फार महत्वाचं आहे.
1: अच्छा. आता बांधाचा उल्लेख तुम्ही केलात आत्ताच, तर बांधाची सुद्धा डागडुजी जी करायची असते ही काही कामं आहेत तर ही का करणं गरजेचं आहे? मग
2: बांधाची डागडुगीची कामं का केली पाहिजे की बांधाला काही ठिकाणी मोठे बेगा पडलेले असतात, उंदरांचे मोठे मोठे बिळ असतात, अशा वेळी पाऊस पडल्याने बांध फुटून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बांधाची बंदिस्ती करणे फार महत्वाचं आहे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी.
1: आता सर आपल्याला कुठलंही पीक लावायचं असेल तर त्यासाठी आधी जी जमीन आहे तर ही कितपत पोषक मूल्य त्यामध्ये आहेत किंवा काय काय कमी आहे हे सगळं बघण्यासाठी आपण माती परीक्षण सुद्धा करत असतो, तर ते का करायला पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत?
2: माती परीक्षण करण्याचे फायदे म्हणजे माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना जमिनीची खरी स्थिती माहिती होते आणि त्या आधारे योग्य पीक निवड, खतांचं संतुलित वापर आणि उत्पन्न वाढीसाठी ते सोपे होतं. आता जे फायदे बघायला गेले तर खतांचा संतुलित वापर आणि खर्चात बचत होते, म्हणजे जमिनीतील अस्तित्वात असलेले जे सूक्ष्म व मेगा अन्नद्रव्यांचे प्रमाण कळते आपल्याला आणि त्यानुसार केवळ आवश्यक तेवढेच खत वापरता येते, त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पादन वाढत्या, त्याचबरोबर पिकासाठी योग्य आणि जमीन पीक निवड यामध्ये बघायला गेलं तर जे सामू, क्षारता, सुपीकता इत्यादी गुणधर्म पाहून कोणत्याही पिकासाठी जमीन योग्य आहे ती निश्चित करता येते. जमिनीची जी सुपीकता व आरोग्य कायम ठेवणे म्हणजे यामध्ये बघायला गेलं तर नियमित माती परीक्षणामुळे जमिनीची उसनेपणा, क्षारता, चौपण अथवा खारपणा लवकर ओळखता येतो आपल्याला आणि त्यानुसार सुधारात्मक उपाय देऊन उत्पादन क्षमता कायम वाढवता येते आपल्याला आणि त्याचबरोबर कीड रोग व्यवस्थापन हे अधिक बघायला गेलं त्याच्यामध्ये फायदा होतो आपल्याला. असंतुलित खतामुळे झालेला अतिरिक्त रसायनांचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यातील जो काही खर्च आहे तो आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच. आता सर शेणखत जे आहे तर हे जमिनीमध्ये आपण मिसळतो तर हे का मिसळायला पाहिजे?
2: जमिनीची मशागत करताना त्यात शेणखत मिसळणे फार महत्वाचं आहे. आता शेणखत मिसळल्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, जमिनीच्या कणांचं जी रचना सुधारते, त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढीसाठी ते मदत होते. तसेच शेणखत ज्यावेळेस आपण शेतामध्ये मिसळतो तर तो चांगल्या पद्धतीने कुजलेला असावा, अन्यथा अर्धवट कुजलेल्या शेणामुळे जे शेतातील काय आवश्यक सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते आणि त्यासाठी कुजवण्यासाठी जे कंपोस्ट कल्चर आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि शेतात ज्यावेळेस आपण हे शेणखत मिसळतो तर शेतकऱ्याने जैविक प्रक्रिया करून म्हणजे उदाहरणार्थ ट्रायकोडर्मा यासारख्या घटकांचा उपयोग करणे आवश्यक आहे ज्यामुळे रोगकारक जे बुरशीजन्य घटक आहेत ते आपल्याला कमी करता येतात.
1: नक्कीच. सर आता आपण खरीप हंगामाची जेव्हा पूर्वतयारी करणार तर ह्याच्यामध्ये रोपवाटिका ही जी आहे ह्याची सुद्धा पूर्वतयारी महत्वाची असते, काय सांगाल त्याबद्दल?
2: आता सर्वसाधारण आपण भात पिकासाठी नागली, वरई, भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका तयार करत असतो. आता रोपं ठराविक वयाचे झाल्यानंतर आपण मुख्य शेतामध्ये त्याची लागवड करतो. आता त्यासाठी रोपवाटिकाचे क्षेत्र निवडणे फार महत्वाचं आहे. आता ते क्षेत्र निवडताना ते उंच ठिकाणी असले पाहिजे आणि रोपवाटिका जे क्षेत्र आपण निवडणार आहात त्या ठिकाणी उभे आडवी असे दोन वेळा आपल्याला नांगरट केली पाहिजे आणि त्यामध्ये शेणखत मिसवलं पाहिजे आणि ठराविक आकाराचे गादी वाफे आपल्याला तयार केले पाहिजे. आता जे गादी वाफे बघायला गेलं तर त्याची लांबी जे रोपवाटिका क्षेत्रानुसार आपण निवडावी, क्षेत्रानुसार करावी आणि रुंदी आहे ती तळाशी 120 सेंटीमीटर आणि टॉपला 90 सेंटीमीटर असे असले पाहिजे आणि गादी वाफे जे मधील जे आंतरमशागत कामे आहेत ते तण काढणे आहेत हे मधल्या भागामध्ये आपण राहून करू शकतो. त्यासाठी रोपवाटिका तयार करताना या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर. आता सर विविध अवजारांचा सुद्धा वापर करत असतो,
2: बरोबर,
1: तर या अवजारांची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे, तर काय सांगाल त्या दृष्टीने?
2: आता खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सगळे लागणारे जे अवजार आहेत ते म्हणजे उदाहरणार्थ टिकाव, फावडा, नांगरट हे सर्व हत्याऱ्यांची पाहणी केली पाहिजे. त्यामध्ये काही बिघाड असेल तर ते दुरुस्ती करून ठेवले पाहिजे किंवा पूर्णपणे जे नादुरुस्ती होणारे जे आहेत अवजारे ते नवीन खरेदी करून ठेवले पाहिजे म्हणजे जो पुढचा जो घाईचा वेळ आहे तो शेतकऱ्याचा वाचेल आणि सर्व काही लागणारे अवजारे आपल्याला तयार मिळतील आणि अवजाराची पाहणी करणे हे खरीप हंगामापूर्वी फार महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे.
1: सगळी अवजारं सुस्थितीत असणं आवश्यक आहे. सर आता जमीन आणि पाणी तसंच आपण जे बियाण्यांच्या जातीची निवड करत असतो तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
2: प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे की आपले क्षेत्र किती आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, आपल्याकडे पाणी किती आहे, उदाहरणार्थ पाणथळ आहे की वर्कस आहे का. आता समज पाणथळ असेल तर पाणी साचून राहत असेल तर तिथे आपल्याला भात पीक निवडले पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि पाण्याचा चांगला निचरा होत असेल तर तिथे आपण भुईमूग, नागली, वरई या पिकांमधील केले पाहिजे. यामध्ये पाणी, जमिनीचा प्रकार हे सर्व बघून शेतकऱ्याने पिकाचे नियोजन करणे फार महत्वाचं आहे. आता यामध्ये समज ठरलं की मला भात लावायचा आहे, भुईमूग लावायचा आहे, तर पुढे काय ठरवायचं आहे की आपल्याला कुठली जात लावायची आहे. ती जात निवडताना शेतकऱ्यांनी फार जागरूक राहणे महत्वाचं आहे. आता ती जात अधिक उत्पन्न देणारी, संकरित किंवा सुधारित असली पाहिजे. तसेच ती जी जात आहे ती रोगाला प्रतिकारक करणारी असली पाहिजे. ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी नीट लक्षात घेतले पाहिजे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी. कारण काय, बदलत्या हवामानात अचानक कुठले कुठले रोग येत असतात त्यामुळे शेतकरी एकदम हतबल होऊन जातो आणि ह्या जाती निवडताना अनुवंशिक गुणधर्म पाहिले पाहिजे, रोगाला प्रतिकारक केले पाहिजे, किडींना प्रतिकारक केले पाहिजे. हे फार महत्वाचं आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. म्हणून जमीन व माती आणि बियाण्याची जेव्हा पण निवड करतो त्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच. हे झालं सर जातींविषयी, पण जेव्हा आपण बियाणं खरेदी करतो तर तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांना काळजी घेणं गरजेचं असतं नाही का?
2: बरोबर.
1: काही वेळा त्यांची फसवणूक होत असते, तर काय सांगाल याविषयी?
2: आता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत राहिले पाहिजे या गोष्टीकडे. जेव्हा बराच वेळ जे आवश्यक असलेले बियाणे ते खरेदी करताना संपलेलं असतं, तर जे हंगाम सुरू होण्यापूर्वीच ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे आहे ते खरेदी करून ठेवले पाहिजे. आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे, म्हणजे खरेदी करताना माहितीच्या आणि खात्रीशीर दुकानातूनच खरेदी केले पाहिजे. आता बियाणे खरेदी करताना आपल्याला आवश्यक ज्या जातीच्या आहेत की नाही ते पाहिलं पाहिजे. त्यांनी बियाणे खरेदी केल्यानंतर ती पिशवी जी सीलबंद आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर बियाण्याला योग्य टॅग लावलेला आहे की नाही, त्या टॅगवर अंतिम तारीख आहे की नाही, उत्पादकाचे नाव, उगवण क्षमता या सर्व गोष्टी आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस हे बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याने दुकानदाराकडून जे छापील ओरिजिनल पावती घेणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून पुढे जे येणारे काही अडचण आहेत त्यामुळे आपण या गोष्टीकडे नियंत्रण करू शकतो.
1: म्हणजे पावती असेल तर तुम्ही ती सादर करून तुमची तक्रार सुद्धा दाखल करू शकतो.
2: बरोबर.
1: सर, आता पूर्व मशागतीमध्ये खतांचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं?
2: आता खताचं नियोजन करताना नुसतं रासायनिक खतावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना शक्य असेल तर उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर त्या शेतकऱ्याने हिरवळी खताचा एक उत्तम पर्याय, आता ह्यामध्ये आपण ढेंचा, ताग ह्या पिकाची पेरणी करावी. ते साधारण फुलोरा येण्याच्या वेळेत चिखलामध्ये त्या जमिनीमध्ये गाडावे आणि ते कुजल्यानंतर उत्तम प्रकारे एक सेंद्रिय खत जे आहे जमिनीमध्ये तयार होते. आणि जे रासायनिक खतावर अवलंबून राहणे आहे ते आपण कमी करू शकतो. आणि जमिनीची जी सुपीकता टिकून राहते, जमिनीची जलधारण क्षमता वाढते, त्यामुळे हिरवळीच्या खतांचा वापर करणे फार महत्वाचं आहे. रासायनिक खत जसं आपण वापरतो तसं याच पद्धतीने जे काही हिरवळी खत आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांनी खरीप हंगामच्या पूर्व तयारीमध्ये केलं पाहिजे.
1: बरोबर. आता सर, बीज प्रक्रिया जी आहे तर ही सुद्धा खूप महत्वाची ठरते, कारण आपलं येणारं जे उत्पादन आहे ते त्यावर अवलंबून असतं. तर ही बीज प्रक्रिया कशी करायची किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: बीज प्रक्रिया करताना आता जे बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे फार महत्वाचं आहे. आता ते केल्यामुळे पुढे येणारे जे रोग आहेत ते आपण कमी करू शकतो. त्यानंतर जे हवेतील नत्रांचे स्थिरीकरण करण्यासाठी जीवाणू प्रक्रिया करणे सुद्धा तेवढं फार आवश्यक आहे. आता जे PSB त्याची सुद्धा प्रक्रिया करणे आवश्यक आहे, म्हणजे एक दल वर्गीय जे पीक आहेत त्यासाठी आपण एझोटोबॅक्टर खरेदी करून ठेवावे. आता जे शिंग वर्गीय द्विदल वर्गीय जे पीक आहेत त्यांनी रायझोबियम जीवाणू संवर्धक खरेदी करून ठेवावे. आणि त्याची पीक पेरणीपूर्वी प्रक्रिया करणे फार गरजेचं आहे, त्यामुळे पीक वाढीसाठी आपल्याला मदत होऊ शकते. म्हणून कुठलेही बियाणे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण लागवड करणार असाल किंवा खरेदी करणार आहात तर लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे.
1: सर, आता तण नियंत्रण जे आहे तर याचं व्यवस्थापन कसं करायला हवं शेतकऱ्यांनी?
2: आता बराचसा जो भाग आहे तो आपण पूर्व मशागत मध्ये केलेला आहे. आता जमिनीची नांगरट केल्याने उन्हामुळे बरेच जे तण आहेत ते मरून जातात किंवा जे कंद आहेत ते नष्ट होतात. आता तण नियंत्रणासाठी आवश्यक असलेले जे तणनाशक ते सुद्धा शेतकऱ्यांनी खरेदी करून ठेवले पाहिजे. आता कुठले औषधं खरेदी करून ठेवले पाहिजे, जे पेंडामिथिलिन आहे, ऑक्सीफ्लोरोफेन आहे, हे तणनाशक शेतकऱ्यांनी खरेदी हंगाम जेव्हा सुरू होतो त्यावेळेस खरेदी करून ठेवणे गरजेचं आहे. आता ती वापरताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असेल किंवा ओलावा झाल्यानंतर हे तणनाशक आपल्याला वापरायचे आहेत. आता तणनाशक ज्यावेळेस आपण मारणार आहोत तर ते पुढे पुढे न मारता मागे मागे आपल्याला काय करायचं, येत मारायचं आहे.
1: अच्छा.
2: जेणेकरून जे तण मारलेलं आहे, तणनाशक जे आपण फवारलेलं आहे ते पायाखाली तुडवला जाणार नाही. ह्या गोष्टी केल्यामुळे सर्वसाधारण आपण 20 ते 25 दिवसापर्यंत तणावांवर नियंत्रण करू शकतो. याच गोष्टीमध्ये जेव्हा आपण बियाणे खरेदी करतो तर त्यासोबत जे शेतकऱ्यांनी तणनाशक जे आहेत ते सुद्धा खरेदी करणे खूप गरजेचं आहे खरीप हंगामाच्या दृष्टीने.
1: सर, आता वैरणीबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
2: आता जसा खरीप हंगाम सुरू होतो तर जसं आपण लागवडीबद्दल जेवढा आपण काळजी घेतो त्याचबरोबर शेतकऱ्यांनी वैरण जे आहेत, वैरण असेल, जळाऊ लाकूड असेल, तर शेतकऱ्यांनी हे सुद्धा गोष्टी खूप आवश्यक आहेत, म्हणजे महत्वाचे आहेत. आता जळाऊ लाकड आहेत ते गोळा करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे जसं की ते भिजणार नाही. त्याचबरोबर खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी, कारण खरीप हंगाम जेव्हा सुरू तयार होतो तर शेतकऱ्यांना कडे तेवढा वेळ नसतो, तर ही जी कामं आहेत ही पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यातच शेतकऱ्यांनी कमी केले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे गुरांसाठी बैलांसाठी लागणारं जे वैरण आहे ते सुद्धा एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे गुरांना बैलांना जे काही चारा लागतो त्या पद्धतीचा आपण त्यांना वेळेवर देऊ शकतो. खरीप हंगामामध्ये जसं आपण लागवडीबद्दल जसं आपण काळजी घेतो तर बैल गुरं यांच्यासाठी सुद्धा आपल्याला या पद्धतीचे नियोजन करणे खूप गरजेचं आहे.
1: नक्कीच बरोबर. सर आता फळबाग लागवड जी आहे तर ह्याची सुद्धा पूर्व मशागत करणं गरजेचं असतं, तर ती कशी करायला हवी?
2: आता ज्या शेतकऱ्यांना फळझाड लागवड

0: करायची असेल,
1: हां
0: उदाहरणार्थ आंबा, काजू, चिक्कू, नारळ, तर त्याची तयारी ती मे महिन्यातच केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी जंगल आहे, झाडे झुडपे आहे, ते तोडून तो परिसर आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे.
1: बरोबर
0: आणि ते केल्यानंतर जे विद्यापीठाने शिफारस जे केल्याप्रमाणे योग्य अंतरावर खड्डे मारून घ्यायचे आहे. आणि उन्हाळ्यामध्येच आपल्याला त्यामध्ये माती, कंपोस्ट, सुपरफॉस्फेट हे मिश्रण खड्ड्यामध्ये भरून ठेवायचे आहे.
1: अच्छा
0: आणि शेतकऱ्याला जे लागणारे जे कलमे आहेत, तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ आहे, शासकीय रोपवाटिका आहे, त्यामध्ये नोंदणी करून ठेवायची आहे. आणि त्याला जे खात्रीशीर कलमे मिळतील या गोष्टीकडे पाहून शेतकऱ्याने ते नियोजन केले पाहिजे.
1: केलं
0: तर
1: पाहिजे.
0: अशा पद्धतीने जसं आपण बी खरेदी करतो, तर ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडाचं सुद्धा त्यांना खरीप हंगामामध्ये
1: हो
0: करायचं असेल, तर ही पूर्वतयारी करणे खूप महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच बरोबर. सर आपण ही एवढी सगळी चर्चा केली, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात, परंतु काही वेळेला शेतकऱ्यांकडनं काही चुका होऊ शकतात, तर त्या हंगामाच्या दृष्टीने तुम्ही काय एक सल्ला द्याल शेतकऱ्यांना, काय सांगा?
0: शेतकऱ्यांना सांगायला गेलं की बऱ्याच वेळेस काय होतं, पाऊस अवकाळी आहे,
1: हो
0: पाऊस कधी मागे पुढे होत राहतं, तर शेतकऱ्यांनी बी पेरताना घाई न करता जे काही हवामानच्या दृष्टीने जे
1: बरोबर.
0: काही मॅसेज असतील
1: हो
0: किंवा
1: आता थोडे
0: तुम्हाला
1: बदल होत
0: बदल
1: आहेत.
0: होत राहता सूचना असतील, त्यानुसारच तुम्हाला बियाण्याची पेरणी केली पाहिजे. काय
1: बरोबर
0: बऱ्याच वेळेस शेतकरी पाऊस पडण्याच्या अगोदरच बी पेरून टाकतात, आणि बी पेरल्यानंतर बराचसा जो पाऊस आहे तो लांबणीवर जातो, आणि त्या लांबणीवर गेल्यानंतर ते बी आपोआप ते जमिनीमध्ये खराब होतं,
1: बरोबर.
0: त्यामुळे शेतकऱ्यांचे जे बियाणे आहेत ते सुद्धा खराब होण्याचे वाढू शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी ही गोष्टीकडे काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना त्यासाठी जे काही आपण मुद्दे घेतलेले आहेत, म्हणजे सुरुवातीपासूनच
1: हो
0: पूर्वतयारी आहे, माती परीक्षण आहे, त्यानंतर अवजारांची काळजी घेतली आपण,
1: बरोबर.
0: ज्याप्रमाणे बियाण्याची खरेदी करताना काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, तण नियंत्रण ह्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं, नक्कीच जो फायदा आहे या खरीप
1: हो
0: हंगामामध्ये शेतकऱ्यांना होणार.
1: नक्कीच, म्हणजे नियोजन चांगल्या
0: नियोजन
1: प्रकारे
0: चांगल्या
1: केलं तर
0: पद्धतीने होऊ शकतो, आणि
1: हो
0: शेतकऱ्याची जी धावपळ होती
1: हां
0: जसं
1: ती
0: खरीप
1: टाळता
0: हंगामात
1: येईल
0: ती
1: त्यांना.
0: टाळता येईल.
1: बरोबर.
0: तर प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टीकडे वेळेचं नियोजन वाचेल, त्याचबरोबर आपला जो होणारा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने कमी करू शकतो.
1: बरोबर. सर सर एकंदरीतच खरीप हंगामाची पिकांची जी लागवड पूर्व तयारी आहे याविषयी तुम्ही योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आज तुम्ही आलात आणि खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रुती हो, आत्ताच आपण माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी याविषयी डॉक्टर प्रशांत वरठा यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. श्रोते हो, उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण तोंडली पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकू शकणार आहात. तसंच उद्याच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचा विषय आहे भात बीजोत्पादनासाठी आवश्यक बाबी. मीनाक्षी केळुसकर यांची मुलाखत आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकू शकणार आहात.

श्रोते हो, कार्यक्रमात आत्ताच आपण जे गीत ऐकलं ते हापूस या चित्रपटातलं होतं. उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या स्वरात संदीप खरे यांची रचना, सलील कुलकर्णी यांचं संगीत होतं.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलत नांदायला जाते या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना होती, वसंत प्रभू यांचं संगीत. या गीताबरोबरच माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आम्ही आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला निरोप घेत आहे, नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8:50 झाले आहेत. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे

0: परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले, होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू

0: 15, 21, 13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावळेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉ शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला?
1: काय बरा
0: महाराज,
1: काय झालं?
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाणीला
1: आला
0: आणि तो जबुदागणी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला.
1: दृष्टी ना बघितली रेणुकाने त्या वेळेला.
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदागणी ऋषीकड.
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बरकाट.
1: म्हणून सुद्धा हात मारावी या ऋषीला म्हणून.
0: स्वतः रेणुका बरकाट.
1: काही बरा
0: हाय मारू लागली, हो हाय मारू लागली जबुदागणी ऋषी.

0: तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत

0: सानिध्य पदागने ऋषीचं लग्न
1: रंकारी तळ्यावरती लग्न लावून दिलं
0: आणि नुगुण गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतःच्या बुदागडी पासून स्वतः तुरीनु गेला
1: पोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला असताना
1: काय बर
0: महाराज स्वतः काय चमत्कार झाली याला
1: बर
0: एके दिवशी मात्र
1: काय बर
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला

0: सुनया चाची साजिया नेत्र दीपत होती जपदाग्नी ऋषीची
1: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
1: म्हणून काय केलं त्या वेळेला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू माता राज्य भूदाग्नी ऋषी मात्र
1: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
1: काय झालं
0: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत भाज्या

0: అలాగల ఊత చూపులైనా
1: आणि
0: मात्र पळ धावत गेला तुरीनु काच्या जवळ
1: धरला तिच्या हाताला आणि दरदरा वडी
0: आणि महाराज या
1: स्वतया
0: दरदरा वडी ठेवून ठेवून तू राज महाराला
1: आणि मग
0: आणि काय बोलतो स्वतः
1: द्या
0: स्वतः रेणुकाला
1: काही लागला होता बोलायला
0: लेत बाबड तू भोग देश द्यायला पाहिजे मला बर का
1: नाही तर
0: नाही तर काय बरं होणार नाही बर का
1: एवढा बोलताना
0: आणि तुला पूर दिल्यास सांगू नाही तालुका तालुक्याच्या बाजूला हो तालुक्याच्या बाजूला
2: श्रोते हो, या आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना इलाही जमादार यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: समाचार के साथ
1: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आय श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

0: श्रुती हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस

0: मी बाबा माई गेल्यावर लगेच तुम्हाला मी माझ्या बरोबर पुण्याला चढायला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकतच नाही. बर, पहिलं पत्र केव्हा आलं?
1: पहिलं पत्र हे बघ श्याम, तुला सांगतो, हे बघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघ.
0: म्हणजे 2 महिने झाले, आणि त्यानंतर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 8 पत्र, ते सुद्धा आठवड्या आठवड्याच्या अंतराने. बरं, शेवटचं पत्र केव्हा आलं?
1: शेवटचं पत्र हे बघ 10 दिवसापूर्वीच. अरे खरं तर तुम्हाला कळणार नव्हतं रे, पण थोडा खचलो. नाही होय करून परवा अरे पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो.
0: बर,
1: राजवाडे नावाचा इन्स्पेक्टर होता, माणूस बरा वाटला. इन्स्पेक्टर असून विनयाने बोलला, अरे तुला सुद्धा त्या दिवशी मी एसटीडी सुद्धा केला.
0: अहो पण एवढी पत्र येईपर्यंत उगीच वाट पाहिली.
1: नाही म्हणजे तसं मी आधी कळणार होतो. अरे बाबा एकदा वाटलं गाण्याच्या क्लासला येणाऱ्या मुलांना सांगावं का, पण स्वतःच स्वतःची समजूत काढली. शिवाय वाटलं तू सुद्धा कामात असतोस, तुझी नोकरी संसार, आणि 1-2 पत्रात असं वाटलं की मला म्हाताऱ्यालाच कुणी घाबरवत असेल गंमत म्हणून, कारण थोडस मी 63 आणि रागीट आहे ना.
0: अहो तसं नाही हो बाबा, आणि आताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच राग येतो, कारण बिकट स्पर्धा आहे ना सगळीकडे. आणि बाबा माझ्यावर शामलीवर कधी उगीच चिडलाय तसं वाटत नाही मला.
1: अरे बडबड कांद्याला सुद्धा कळवलं.
0: तिला कशाला बोलवलं? शामली आणखीन बडबड करून गोंधळ घालेल, गोंधळे कराय ती. तिनेच नाही ना पत्र लिहिली तुम्हाला तिच्याकडे म्हणजे बडोद्याला न्यायला.
1: अरे अरे अरे कांदा आणि लिखाण शक्य नाही रे बाबा. परीक्षेचे पेपर कसे लिहायचे ते तिला आणि त्या परीक्षकांनाच ठाऊ, आणि मला ती घाबरवणार. अरे शक्यच नाही.
0: नाही नाही गंमत केली मी सुद्धा.
1: गंमतच चालली रे बाबा, गंमतच चालली, पण जीव घेणी आणि कोण करते तेच कळत नाही रे. पण पण तुम्ही माझी हक्काची पात्र, तुम्ही असं करणार नाही रे, आणि ते सुद्धा माझ्या या वयात. तुम्ही
0: बाबा काव्यात बोलताय, गाण्याबरोबर हल्ली काव्य वाचनाचे सुद्धा क्लासेस घेताय की काय?
1: अरे नाही रे श्याम, महिन्याभरात गाण्याचे क्लासेस सुद्धा बंद केले. अरे संभ्रमात पडलोय, आणि काव्य कसलं सुचतंय.
0: बर कांदा काय म्हणाला?
1: येतोय येतोय, तो सुद्धा येतोय. बर
0: आला वाटत.
2: अरे दादा तू कधी आलास? आणि हे काय बाबा असे मोखपणे खुर्चीवर का बसले? तब्येत तर ठीक आहे ना त्यांची? अरे दादा बोल ना काहीतरी, तू कधी आलास?
0: हो हो अगं सांगतो सगळं, आधी बस तर. मी कालच आलोय.

0: आणि बाबा का बोलत नाहीये? ताप वगैरे तर नाही ना आला? मी तर घाबरूनच गेले. बाबा म्हणाले निघून ये. म्हटलं झालं तरी काय, 2 मिनिटं मला फिरल्यासारखं झालं. त्यातून हे कामानिमित्त बाहेर गावी गेलेत. छोट्याला सासूबाईंवर सोडलं. त्या म्हणाला इथली काळजी करू नकोस, मी बघेन. तू आधी बाबांच्याकडे जा, ते असे उगीच फोन करणार नाही. त्यांना सुद्धा बाबांची काळजी वाटली. पण बाबा तुम्ही बोला ना काहीतरी.
1: अगं श्यामली, मला बोलू देतेस का? हे बघ अगं, तसा मी खंबीर आहे, पण थोडा धीर खसल्यासारखा झालाय ग. एकदम 8-8 पत्र आली ना, आणि प्रत्येकाचा मजकूर सगळा तोच. तुमच्यावर आमचं लक्ष आहे म्हणे. तुमचं काही खरं नाहीतर एवढी इस्टेट एकट्याला काय करायची म्हणत होते.
0: पण बाबा पोलिसांनी कळवलं का?
1: मुली अगं 2 दिवसांपूर्वी. पण पोलीस लक्ष घालतील का? अगं त्यांच्या मागे बरीच काम असतात. आज स्फोट काय तर म्हणे, उद्या खून काय, परवा मारा माऱ्या. अगं ह्या असल्या आमच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटणार बघ.
0: ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? मानसिक संतुलन बिघडवणार आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणं. तरी मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही दादाकडे जा, नाहीतर माझ्याकडे तरी चला. पण हट्टाने तुम्ही एकटे राहताय, म्हणजे असं काहीतरी होणारच. एकतर हल्लीची परिस्थिती नुसती चिघळली. प्रत्येक क्षण माणूस जीव मुठीत घेऊन जगतोय. पेपर बघितला तरी भीती वाटते. कुठली बातमी आनंद देणारी नसतेच, उलट क्षणाक्षणाला धीर खचवणारीच असते.
1: श्याम, अरे म्हटलं काय नाही, बडबड कांदा सुरू झाला रे बाबा. आता आपली काही खैर नाही.
0: म्हणजे आम्ही काळजीपोटी बोलणार आणि हे आमची टिंगलच करणार. बाबा माझ्या बोलण्याचा मतीदार्थ तरी समजून घ्या.
1: बाप रे मतीदार्थ. एम ए विथ मराठी.
0: बोलल्या
1: बोलल्या.
2: एक मिनिट, मी मध्ये बोलू का? बाबा आपण तुमच्या पत्रांबद्दल बोलूया का?
1: हे बघ श्याम, तो विषय आला ना की मला टेन्शन येत. आणि पोलीस आता होईल ना त्याचा शहानिशा. तुम्ही इथे आलाय तर जरा वेगळ्या विषयावर बोलूया ना आपण. श्याम, अरे तुझी चिमुरडी काय म्हणते? मध्ये तू म्हणाल होतास ना की लहान लहान चारोळ्या करत होती. कोणती रे ती चारोळी? कोणती?
2: हा ती पायरी चढता चढता वाचली डायरी. पायरी चढता चढता वाचली डायरी. डायरी वाचता वाचता चढले पायरी.
1: डायरी वाचता वाचता चढले पायरी. वा वा वा वा. सुरेखच तिच्या आजीवर गेली. आणि कांदे, तुझ्या छोट्याला या आजोबासारखी रियाजाची वगैरे आवड आहे का नाही?
0: तुम्हाला काय वाटतंय बाबा, माझा छोटा किंवा श्यामची चिमुरडी इथल्या आजी आजोबांवर जाणार आहेत का? लहान मूल ज्याच्या सान्निध्यात वाढतं त्याचे गुण घेतं. वर्षानुवर्ष तोंड सुद्धा दिसत नसलेल्या व्यक्तीचे गुण त्याच्यात कसे काय उतरणार? त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एकटं राहायचं सोडायचं असतं. आणि स्वतःच्या मुलामुलींकडे काही दिवस तरी फेरफटका मारायचा असतो.
1: रक्ताचं गुण रक्तात आपोआप उतरतो, त्यासाठी सान्निध्याची गरज नसते.
2: जाऊन दे ग श्यामली, यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी.
1: हो हो हो, आमची विचार करण्याची पद्धतच वेगळी. हो बरोबर, हे मात्र अगदी खरं. अरे म्हणूनच एकटा राहतोय. संगीतात वेळ कसा अगदी छान जातो. अरे त्यातून या लहान मुलांच्या तोंडून ते भूप ते मारवा आळून घेताना असा मजा येतो. वा वा वा. अरे यासाठीच माझा जन्म झालाय. संगीताच्या लहरी रंध्रा रंध्रातून फिरल्या की माझा मी राहतच नाही बघ. परमेश्वरानं अरे माणसाला ज्या काही गोष्टी मुक्त असताना बहाल केलेल्या त्यात हे संगीत आहे. अरे श्याम, लहानपणी पक्षाचा रंग मला आवडत नसे की त्यांच्या हालचाली। मला त्यांचा आवडायचा तो फक्त चिवचिवाट, आणि त्या चिवचिवाटामुळे वातावरण इतकं सुंदर व्हायचं त्यातून तो उत्पन्न होणार नात। अरे बघ, अरे तोच नाद मला माझ्या विद्यार्थ्यात सापडतो बरं।
2: विद्यार्थ्यांमध्ये? बाबा, त्या विद्यार्थ्यांमधलाच कोणीतरी नाही ना? नाही म्हणजे हल्लीचे पिक्चर या मुलांना आदर्श बनवण्याऐवजी गँगस्टर्सच बनवतात म्हणून म्हटलं।
1: नाही नाही नाही नाही हे बघ, अरे शिकवण्या महिना होऊन गेला केव्हाच बंद केल्यात या पत्र प्रकरणामुळे। एक मात्र झालंय बाबा, सूर बेसूर झालेत, आणि ही मुलं तशी एक दोन तासच इथे असतात, बाकीचे दिवसाचे 20-22 तास मी अरे एकटाच असतो रे, एकटाच।
0: चूक केली तुम्ही बाबा, शिकवण्या सुरू ठेवायच्या होत्या, उलट आणखी वाढवायच्या। मला सांगा तुम्ही एकटे बसून काय करता? पुन्हा पुन्हा तोच तोच विचार, दुसरीकडे मन रमवायचं।
1: पुरी कळतंय ग, कळतंय, पण वळत नाही ना। एकदा ह्या पत्र प्रकरणाचा उलगड झाला ना की पुन्हा पुन्हा तुला सांगतो अगदी जोरदार शिकवण्या सुरू करणार आहे, बघ जोरदार शिकवण्या करणार आहे, पण ही पत्र। श्याम श्याम, अरे मी काय म्हणतो, किती दिवस इथे मुक्काम करणार आहेस?
2: या पत्रांचा सूक्ष्मोक्ष लागला की ताबडतोब निघेन।
1: श्याम, हे काम जरा कटकटीचं झालंय बघ, थोडासा वेळ हा लागणार। यात व्यक्ती कोण, त्यांचा हेतू काय हे कळलं की अगदी कसं निश्चिंत होता येईल बघ।
0: पण बाबा, असल्या वाईट गोष्टी करणाऱ्याचा चांगला हेतू संभवतच नाही। मला एक सांगा, या जगात सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
2: अर्थातच पैसा, मनी।
0: करेक्ट, पैसा मिळवणं आणि तो सुद्धा कमीत कमी श्रमात। हा पैसा दिवसेंदिवस माणसाभोवती अकरार विकरार राक्षसाचं रूप धारण करतोय। कधी कुणाला कुठल्या पद्धतीनं तो भ्रष्ट करेल आणि खाऊन टाकेल हे सांगता येत नाही। घरात एकटं माणूस आहे, वयानं वृद्ध आहे, त्याला सतत घाबरवलं आणि नंतर घाबरवलेल्या अवस्थेत त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित वदवून किंवा करवून घेतलं की पुढचा कार्यभाग साधला। बाबा, कपाळावर हात मारायची वेळ आली आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवताय?
1: अरे बाबा श्याम, कांदा बराच तयार झालाय बरं का?
0: परिस्थितीच माणसाला घडवते बाबा।
2: हो, पण इथे बिघडवते।
0: ती कशी?
2: बाबांना घाबरवणारा कुणीतरी परिस्थितीचाच गुलाम असणार।
0: अरे हल्ली चांगलं असलेल्या निरुपयोगी माणसांना सुद्धा विकृती असते।
1: अरे बाळानो,
0: माझा घसा
1: कोरडा पडल्यासारखं वाटतोय। श्यामल श्यामल, थोडं पाणी देतेस का?
2: हो हो, श्यामली पाणी घेऊन ये। घाबरू नका बाबा, घाबरू नका, आम्ही आहोत ना। तो माणूस हातात लागू दे एकदाचा, असा धडा देतो ना की पुन्हा असले प्रकार करणार नाही।
1: अरे अरे, हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं झालं रे। कुणीतरी धूर्तपणे डाव साधतोय। अरे म्हणूनच मी तुम्हाला इथे दोघांना बोलव रे।
2: अरे
1: अरे, मला या वयात एकट्याला थोडी भीती वाटते रे। काहीतरी ऍक्शन घ्यायला हवे रे तुम्ही। तुम्ही माझी मुलं, तुम्ही माझी कामाची माणसं, माझ्यामुळे तुम्हाला मी खरंच मी तुम्हाला खरंच त्रास देतो।
2: हो, असं काही नाही आहे बाबा, आधी हे पाणी प्या। हे बघा बाबा, एक दोन दिवसातच त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाचा छडा लावूया। हा झालं पाणी पे, शांत व्हा। हे बघा बाबा, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवले?
1: अरे अरे अरे बघ, हे तू काही करू नकोस। हे बघ, मी सांगतो, तू शांतपणे घे। हा काय, तू शांतपणे घे। कुणीतरी माझ्या म्हाताऱ्याची, तुला सांगतो, एकदाच मस्करी सुद्धा केली असेल, कळलं का?
0: मस्करी ओ मस्करीला सुद्धा काहीतरी मर्यादा असते।

0: आठ पत्र आली आणि आठव्या पत्रात निर्वाणीचं लिखाण. ह्यात नक्कीच काहीतरी डाव आहे.
1: हो डाव आहे, डाव आहे. म्हणजे हे गडाव भूतच असत.
0: आता हे काय आणखी नवीन?
1: अरे काही नाही, हे गाजलेल्या त्या मराठी चित्रपटाचं नाव एक डाव भूताचा.
2: हो बाबा माहिती आहे शामली, मला ना बाबा, मला बाबा खरंच तुमचं काही कळतच नाही. हा मध्येच तुम्ही चेष्टेत काय बोलताय, मध्येच असा तुमचा घसा कोरडा पडतोय म्हणून सांगताय. मला पोलीस स्टेशनचा पत्ता द्या बघू.
1: अरे पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन म्हणजे
2: बाबा आता तुम्ही म्हणालात ना त्या त्या पोलीस स्टेशनचा पत्ता.
1: ना ना त्या त्या तो तो हा त्या एनसीचा कागद. हा एनसीचा अंधेरी पोलीस स्टेशनला तो राजा
2: राजवाडे.
1: हा राजवाडे नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे एंट्री केली होती. श्याम श्याम मालक टेन्शन आलं. अरे मग श्याम तू जरा सबुरन मला. अरे मला मला खरंच धडधडलं.
0: शांत व्हा, अगदी शांत व्हा.

0: नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी श्याम वाटवे. माझ्या वडिलांच्या केसबद्दल थोडस बोलायला आलोय.
1: वाटवे? अच्छा अच्छा, म्हणजे भैयासाहेब वाटव्यांची केस.
0: हा हा,
1: तुम्ही चिरंजीव का त्यांचे?
0: हो, तुम्ही राजवाडे साहेब ना?
1: हो
0: हा हा.
1: अहो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपली चिकार वाढलेली लोकसंख्या. या गर्दीच्या चेंगराचेंगरीत प्रत्येकाचा जीव गुदमरतोय आणि शेवटी जगण्याच्या धडपडीपायी प्रत्येक जण काहीतरी मार्ग काढतोय. त्यातून नकारात्मक मार्गाने पैसा लवकर मिळतो.
0: हो, पण अशानं चांगल्या आणि निरपराध माणसांचं जगणं अवघड होतं. त्यातून वृद्ध माणूस असलं की ते अधिक घाबरतात.
1: अहो, मग आम्ही कशासाठी आहोत? बाबांना सांगा, अजिबात घाबरू नका. असल्या बदमाशांना पकडायला वेळ नाही लागत. अहो, हे भुरटे असे मासे पटकन गळायला लागतात.
0: हो, पण जाळं टाकलेत का?
1: हो.
0: नाही म्हणजे लवकर, कारण माझे वडील इथे एकटेच असतात. हो, शिवाय फ्लॅट संस्कृतीत राहतायत. आजूबाजूचे सर्व दरवाजे बंद. मी पुण्याला असतो. मी आणि बहीण जाण्याआधी त्या बदमाशाला पकडलं म्हणजे खूप बरं होईल.
1: तुम्ही नसता का इथे?
0: नाही.
1: तरीच भैया साहेब त्या दिवशी एकटेच आले होते.
0: हा हा.
1: एनसी करताना फारच घाबरले होते. अहो, हाताना घाम आला होता. पेपरवर सही करायला पेन दिलं ते सुद्धा घामानं भिजलं होतं.
0: काय सांगताय काय तुम्ही?
1: हो,
0: पण तसे आमचे बाबा खरे धीराचे आहेत. नाही, पण कदाचित आता घाबरले असतील.
1: तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर राहायला का नेत नाही? अहो, या वयात एकट्यानं राहायचं म्हणजे.
0: अहो, मनातलं बोललात साहेब, अगदी मनातलं बोललात. पण हट्ट हट्ट साहेब, हट्ट काय करणार. लहान मूल आणि म्हातारा माणूस दोघही सारखेच. ह्या हट्टापाई आपली मधली पिढी नेहमीच हतबल असते. अहो, त्यांना गाण्याची आवड आहे. म्हणजे पुण्याला माझा मोठा फ्लॅट आहे आणि तिथे एक खोली खास तुमच्या रियाजासाठी देतो असं म्हटलं, पण ऐकतच नाहीत. कुणीही त्रास देणार नाही. बहीण आहे ती म्हणते की बडोद्याला चला, तर तेही नाही. म्हणजे आम्ही सुद्धा टेन्शन फ्री जगू, पण काही ऐकतच नाही तो.
1: यू आर राईट.
0: पण ऐकलं पाहिजे ना.
1: जाऊ दे, तुमचं हे वैयक्तिक आहे. आपण या पत्र प्रकरणाचा छडा लावू. या लोकांना असं मोकळं सोडण्यात पॉइंट नाही. अरे, आज तुमच्या बाबांना त्रास दिला, उद्या दुसऱ्या कोणाला देतील?
0: बाबांनी तुमच्याकडे ती पत्र आणून दिली आहेत ना? नाही, म्हणजे ती जरा मला पाहायची होती. नाही, बाबांनी ती घरी ठेवली असती तर बरं झालं असतं. कदाचित हस्ताक्षर माझ्या ओळखीचं निघालं असतं तर मग.
1: ते काम हस्ताक्षर निपुणाचं. माझ्याकडे भैया साहेबांनी पत्र आणून दिल्यावर मी ताबडतोब पाठवून दिली. खरं सांगू का, हस्ताक्षर सुद्धा नीट लागत नव्हतं. मजकूर साधारणपणे सारखाच होता. मी म्हटल्याप्रमाणे भुरटाच आहे हो. पत्र सुद्धा घाबरत घाबरत लिहिली होती.
0: सुरुवात असेल कदाचित. बाबांसारखा एकटा वृद्ध आणि अपेक्षित मासा गळाला लागल्यावर खुश असणार, दुसरं काय.
1: पण मी थोडा कन्फ्यूज आहे. पत्र लिहून साध्य काय होणार आहे? मान्य आहे, पत्र लिहिल्यामुळे बाबा घाबरतील. म्हातारपणामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. नको त्या आजाराचे बळी होतील. पण पुढे काय? तुम्ही त्यांची हक्काची माणसं तर येणारच ना?
0: पण कदाचित त्याला आम्ही आहोत हे माहीत नसावं. नाही, किंवा काही कळतच नाहीये. ही व्यक्ती आमच्या नाही पण बाबांच्या नक्कीच परिचयाची असणार.
1: घरात कोणी गडी मोलकरीण वगैरे?
0: मोलकरीण आहे. नाही, पण ती माझ्या लहानपणापासून आहे आणि अगदी घरच्यासारखी आहे.
1: मग घरात काही रिपेअरिंग वगैरे केलं होतं का एवढ्यात?
0: इतक्यात हा, म्हणजे अच्छा, त्या मधल्या त्या बोरिवली मधल्या केस सारखं. नाही, पण सध्या तसं रिपेअरिंग वगैरे काहीच नाही.
1: ठीक आहे, काळजी करू नका.
0: मग निघू मी.
1: हो, मी एक दोन दिवसातच भेटतो आपल्याला.
0: हा.

0: श्यामली
1: काय बाबा,
0: श्यामली मला थोडं जरा पाणी देशील?
1: देते देते. पण बाबा तुम्ही कशाला घाबरता एवढे? आता त्या पत्र लिहिणाऱ्याची धडगत नाही.
2: बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका. मगाशीच राजवाडे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याकडे हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. आता पत्र लिहिणारा माणूस ताबडतोब सापडायला हरकत नाही.
1: त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे. बाबा पण आता यापुढे रिस्क घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडे किंवा श्यामकडे राहायला जायचं, एकटं राहायचं नाही. नशीब यावेळी पत्रावरच निभावलं.
2: मला एकच कळत नाही आहे श्यामली, आपण दोघं असताना एक सुद्धा पत्र कसं काय आलं नाही? गेला आठवडाभर हा माणूस स्वस्थ कसं काय बसलाय?
1: अरे राजवाडे साहेब म्हणतात तसा भुलटा असणार तो. त्याला आपण इथे आहोत हे कळलं असणार. चुकून एखादं पत्र आपल्या हाती लागलं तर ताबडतोब त्याचा निकाल लागेल ना. बाबा बिचारे घाबरले.
2: बाबा तुम्ही उगीच घाबरला.
1: तो माझ्या हाती लागला ना तर मी त्याचा असा काया पलट करणार आहे.
2: म्हणजे काय करणार?
1: त्याला असा बदडेन.
2: हो बदडेन म्हणे बदडेन. अगं तो काय तुझ्या राजू सारखा कुकुल बाळ आहे का?
1: अरे पण तू आहेस ना माझ्या साथीला.
2: बर मग कशाने धुलाई करायची त्याची?
1: माझ्या नवऱ्यासारखा किरकोळ असला ना तर हाताने. पण तुझ्यासारखा असला ना तर एखाद्या हत्याराने.
2: हत्याराने?
1: हो हत्याराने. हत्यारा म्हणजे माझी रे, म्हणजे लाटणं, वरवंटा, खलबत्ता.
2: कुठून टाकू त्याला? तळून
0: भागणार. गप्प बसा गप्प बसा गप्प बसा. अरे अरे माझा जीव कसा विसरतो रे. डोक्यात डोक्यात गरगरल्यासारखं वाटू लागलं रे. अरे काहीतरी
2: बाबा बसा तुम्ही आधी.
0: अरे माझा माझा जीव
1: बाबा. बाबा बाबा तुम्ही कशाला घाबरताय? कशाला घाबरताय? ओ ज्यानी तुमच्या जीवाशी खेळ मांडलाय त्या नराधमाला शिक्षा केलीच पाहिजे. त्या व्यक्तीला असा सोडताच कामा नये. अहो आज तू तुमच्या जीवाशी खेळतोय, उद्या तू दुसऱ्या कुणाच्या जीवाशी खेळेल?
0: अगं कांदे जरा तू गप्प बसील काय? बघ अगं बघ हे बघ तू जरा मला मला पाणी आणून दे. मला
1: पाणी शांत.
0: अरे अरे अरे बघ मला टेन्शन आलं रे, खूप टेन्शन. आपले राजवाडे साहेब तू येईपर्यंत मला खूप काय वेड्यासारखं होतं. मला का कसं रिवून चढणार? एकदा पटकन या गोष्टीचं ते ठिकाण लागू दे रे. राजवाडे साहेबांचा फोन आल्यानंतर ना मला नुसती घाबरून आली, चक्कर आल्यासारखी होते. बघ पोटात नुसतं बळबळल्यासारखं वाटतं. कुणा कुणा नतद्रष्टाला असली बुद्धी झाली असेल खरोखर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला अशा प्रकारे खेळण्याची. पोलीस स्टेशनला त्याला भरपूर मार बसेल. बघ पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं माहितीये का? अरे मागे एकदा मी पाहिलंय, घोरी उपाय योजना करतात ते. एखादा गुन्हेगार त्याच्या हातात सापडला की हे बघ असं माकड करतात त्याचं.

0: त्या माणसाचं असंच होईल का रे?
1: हो बाबा असंच होईल, त्याला ह्याहून जास्त त्रास देतील, तुम्ही शांत व्हा बघू आधी.
0: तोही माणूस आहे रे बिचाऱ्यावर, अरे बिचारो वाईट परिस्थिती आली असेल रे, तर असं असं काही नको. अरे माझं मी सांगतो ना, माझं चुकलंच, मी उगाच त्या पोलीस स्टेशनला गेलो.
2: नाही बाबा एक मिनिट, माझं ऐकताय का?
0: मी जरा जातो आणि नंतर येतो.
1: बरं तुम्ही आत बसा शांतपणे. या या या राजवाडे साहेब या.
3: थोडा उशीरच झाला. अहो मुंबईचा ट्रॅफिक, सिग्नल्स, खड्डे, काही विचारू नका.
1: हो पण नाही, वेळेचा मुद्दा नाही सो. 11:12 वाजले असते ना तरी चाललं असतं. फक्त ह्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागू दे. बरं काय आलाय रिपोर्ट?
3: बाबा कुठे आहेत? हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय, त्याच अनुषंगाने त्यांच्याशी जरा बोलायचंय.
2: बाबा हे राजवाडे साहेब आलेत, जरा बाहेर येता.
3: या या साहेब, काही काळजी करू नका. अहो रिपोर्ट आलाय, माणूस लवकर मिळेल, फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
0: राजवाडे इन्स्पेक्टर, म्हणजे मी आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाणार?
1: अहो तसं नाही हो बाबा तुम्ही इथे शांतपणे बसा बघू. या बसा.
3: हस्ताक्षर निपुणाच्या निकालाप्रमाणे पत्र लिहिणारा माणूस एकतर 10 वर्षाखालील आहे किंवा 60 वर्षावरचा. मी म्हटलं होतं ना तेच खरंय. अहो भुरटाय, पत्र घाबरत लिहिलेत, कदाचित सुरुवात सुद्धा असेल.
2: कशावरून?
3: अहो अक्षर वाकडाय, बऱ्याच वाक्यात क्रियापद नाहीत. तुमच्या ओळखीतले एखादे म्हातारे गृहस्थ आहेत का?
1: नाही हो, म्हणजे नातेवाईकांच्यात कुणी संभवतच नाही, कारण सगळ्यात आम्हीच परिस्थितीने तसे ठीकठाक आहोत. इन्स्पेक्टर साहेब जरा पत्र बघायला मिळतील का?
3: हे घे.
1: हा अहो हे अक्षर ओळखीचं वाटतंय.
2: होय रे, अक्षर खरंच ओळखीचं वाटतंय.
3: आठवा तुम्हाला येणाऱ्या पत्रांच्या कॉपीज आहेत का तुमच्याकडे? अहो आत्ता शहानिशा होईल.
2: बाबांचं लेटर रॅक घेऊन येते ना, ताबडतोब कळेल.
1: हो जा.
2: ही घ्या पत्र.
3: ह्या पत्राचं अक्षर या अक्षराशी जुळतंय. बघा तुम्ही.
1: यस यस यस, ही इज द पर्सन. पण हे पत्र तर बाबांनीच एका मित्राला दिलेलं आहे. मित्र घरी न सापडल्याने ते रिटर्न पोस्टने परत आलंय. ह्या पत्रातलं अक्षर बाबांनी लिहिलेल्या पत्राशी जुळतंय. म्हणजे ही पत्र बाबांनीच लिहिली स्वतः ना? बाबा हे काय झालंय? बाबा मी तुम्हाला विचारतोय.
0: इन्स्पेक्टर राजवाडे साहेब, तुम्ही जा. माझा गोंधळ उडालाय. मला खरंच काही कळत नाही. जा तुम्ही. म्हणजे मी माझी मलाच पत्र लिहिली, मलाच, आणि मलाच घाबरवणारी. पण का कशासाठी? श्याम, अरे श्यामली, मला कसं तरी होतंय ग, मला सुचत नाहीये. माझ्या हातापायाना मुंग्या आल्यासारखं आलंय ग.
2: बाबा असं काय करताय?
0: अगं मला गरगरल्यासारखं होतंय. राजवाडे साहेब, तुम्ही जा साहेब, तुम्ही जा बघतोला जा. अरे अरे अरे बघता काय माझ्या तोंडाकडे? म्हणजे साहेब तुम्ही मला बेड्यात जेल मध्ये.
3: रिलॅक्स साहेब, तुम्ही जरा आतमध्ये जाऊन पडा. तर ही सर्व पत्र बाबांनीच लिहिलेली स्वतःला. पण का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही, पण माझ्याकडे मात्र आहे. ही द्विधा मनस्थितीची लक्षण आहे. याला प्रमुख कारण म्हणजे वृद्धावस्था, आणि ती सुद्धा एकाकी. ह्यामुळे निर्माण झालेली मानसिक भीती, अर्ध जागृतावस्थेत भीतीमुळे सुप्त मनाच्या प्रेरणेनं त्यांना ही पत्र लिहायला भाग पाडलं.